रामकृष्ण हरी। जीवनभर अहंकाराला मोठा करून रागाला जन्माला घालण्यापेक्षा संयमाला शांतीचे खुराक घालावे। तू विचाराने धष्टपुष्ट करून आनंदाला जन्माला घालावे, मग आयुष्य नावाच्या मैदानात नात नावाचा खेळ कधीही उद्ध्वस्त होत नसतो। पण अवास्तव अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते। म्हणून अपेक्षा जरूर बाळगा, पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत, फक्त याची काळजी घ्यावी। रामकृष्ण हरी।

श्रोते हो नमस्कार. आपण देऊन केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 10 सप्टेंबर हा दिवस मानवी जीवन, मानसिक आरोग्य आणि आशेच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील आणि महत्वपूर्ण मानला जातो. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेंशनतर्फे दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण जगात पाळला जातो. अपयश, आर्थिक संकट किंवा मानसिक ताणतणावामुळे खचून गेलेल्या व्यक्तींना आशेचा हात देणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि कोणतीही समस्या तुमच्या अनमोल आयुष्यापेक्षा मोठी नाही हा विश्वास समाजात निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. संवादाचं महत्त्व. आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतोय की आपल्या आसपास कोणी शांत, उदास किंवा एकटं असेल तर त्यांच्याशी दोन गोड शब्द बोलणंही एका व्यक्तीचं आयुष्य सावरू शकतं. आज भारताच्या एका महान सुपुत्राची जयंती आणि जागतिक पातळीवर अपयशावर मात करणाऱ्या उद्योजकाचा वाढदिवस आहे. भारतरत्न पंडित गोविंद वल्लभ पंत, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांची आज जयंती. भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा पाया मजबूत करण्यात आणि जमीनदारी पद्धत नष्ट करण्यात त्यांचं योगदान ऐतिहासिक मानलं जातं. जॅक मा, जागतिक पातळीवर अलीबाबा या ई कॉमर्स महाकाय कंपनीचे संस्थापक जॅक मा आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. सलग अपयश आणि शेकडो नाकारानंतरही जगातील सर्वात यशस्वी उद्योजक बनण्याचा त्यांचा प्रवास लाखो तरुणांसाठी दीपस्तंभ आहे. आजचा मनभावन सुविचार. रात्र कितीही काळीकुट्ट आणि लांब असली तरी ती कधीही सूर्याला उगवण्यापासून रोखू शकत नाही. परिस्थिती कितीही बिकट असली तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वेळ कधीच एका जागी थांबत नाही. वाईट दिवस निघून जातात, स्वतःवर विश्वास ठेवा. संकटांपेक्षा तुमचं आयुष्य लाख मोलाचं आहे. आणि आजची बोधकथा. चीनमधील एका साध्या कुटुंबात जन्मलेला एक मुलगा अभ्यासात अत्यंत सामान्य होता. तो कॉलेजच्या प्रवेश परीक्षेत तब्बल 3 वेळा नापास झाला. पदवी मिळाल्यानंतर त्याने नोकरीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली. त्याने तब्बल 30 वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी अर्ज केले, पण प्रत्येक ठिकाणाहून त्याला नकारच मिळाला. जेव्हा त्याच्या शहरात पहिल्यांदा KFC रेस्टॉरंट सुरू झालं तेव्हा नोकरीसाठी 24 जण गेले होते. त्यातील 23 जणांची निवड झाली, फक्त एकाच मुलाला नाकारण्यात आलं. तो मुलगा हाच होता. त्याने पोलिसात भरती होण्याचा प्रयत्न केला, तिथेही त्याला अपात्र ठरवण्यात आलं. कोणताही सामान्य माणूस एवढ्या अपयशानं खचून गेला असता आणि त्याने स्वतःचं आयुष्य संपवण्याचा विचार केला असता. पण त्या तरुणाने स्वतःला सांगितलं, आज जर मला कोणी घेत नसेल तर याचा अर्थ देवाने माझ्यासाठी काहीतरी खूप मोठं ठेवलेलं आहे. त्याने इंटरनेटचं महत्व ओळखलं, शून्यातून इंग्रजी शिकला, मित्रांकडून थोडे पैसे उसने घेतले आणि एका छोट्या खोलीतून कंपनी सुरू केली. आज जग त्यांना जॅक मा म्हणून ओळखते. ते नेहमी म्हणतात, आजचा दिवस कठीण आहे, उद्याचा दिवस आणखी कठीण असेल, पण परवा नक्कीच सोनेरी सकाळ असेल. तेव्हा श्रोते हो, आयुष्यात कधीही अशी वेळ आली जिथे सगळे मार्ग बंद वाटतील, तिथे एक पाऊल मागे या, डोळे मिटा आणि आपल्या आई वडिलांचा, मुलांचा किंवा जवळच्या मित्रांचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मनातलं ओझ कोणाशी तरी बोलून हलकं करा. मदत मागणं हा कमकुवतपणा नसतो तर ते जगण्याचं धैर्य असतं. आणि हो, आज आपल्या संपर्कातील अशा एका मित्राला सहज फोन करा ज्याच्याशी बरेच दिवस बोलणं झालेलं नाही. त्याला फक्त एवढंच विचारा, कसा आहेस मित्रा, मी तुझ्यासोबत आहे. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, आपल्या जगण्याच्या जिद्दीत आणि एकमेकांना दिलेल्या आधारामध्ये असते. जोपर्यंत तुमचे विचार सकारात्मक आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.

69 बा तथागता माणूस माणूस हा मानवी संस्कारांनी परिपूर्ण असला पाहिजे. त्यासाठी प्रज्ञावान माणसाला शील संवर्धनातून तू दाखविलास आर्य अष्टांगिक मार्ग. या मार्गाने चालल्यावर माणूस फक्त मानवी अवयवाने माणूस ठरत नाही, तर तो त्याच्या संपूर्ण विवेकी आचरणासह माणूस ठरत जातो नीतिमान आचरणाचा. हे नीतिमान आचरण असते अतिमहत्वाचे. चतुष्पाद प्राण्यापासून आचरणाने विभक्त करण्यासाठी माणसाची ओळख असावी म्हणून दुसऱ्याचे दुःख जाणणारा, चांगल्या गोष्टीसाठी कार्यासाठी सुखोपभोगांचा त्याग करणारा नीतिमान माणूस संस्कृतीचे संवर्धन करतो. तो कोणत्याही भेदाभेदात अडकत नाही. त्याच्यासाठी विश्वकल्याणाच्या दिशा हीच मानवी संस्कृतीची आशा. तो मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये इच्छाशक्तीला महत्व आहे. आर्य अष्टांगिक मार्गातील पहिला मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी होय. सम्यक दृष्टी म्हणजे अविद्येचा विनाश. सम्यक दृष्टी म्हणजे मिथ्या दृष्टीची विरुद्ध बाजू होय. अविद्येचा विनाश सम्यक दृष्टी करते म्हणजे नेमके काय? म्हणजेच अविद्या कशाला म्हणावी? मनुष्याला दुःखाचे अस्तित्व तसेच दुःख निरोधाचा उपाय ही उदात्त सत्य न समजणे म्हणजेच अविद्या होय. हेतूच आहे सम्यक दृष्टीचा असा की समजले पाहिजे माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ आणि सोडून द्यावा त्याने मिथ्या विश्वास. शास्त्रांच्या पावित्र्यावरील अद्भुत कल्पनांचा त्याग करावा त्याने सम्यक दृष्टी पुष्ट होण्याकरिता. होऊ शकते कोणतीही गोष्ट निसर्ग नियमाविरुद्ध हे मानता कामा नये सम्यक दृष्टीच्या माणसाने. असेल ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार ते असतात योग्य, परंतु काल्पनिक अनुमाने आहेत त्याज्य सम्यक दृष्टीसाठी. ज्याला करता येत नाही अविद्येचा विनाश, त्याच्यामध्ये नाही स्थिर होऊ शकत सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टीशिवाय माणूस म्हणजे अंधार कोठडीतील कैदी संभाळावा. सम्यक दृष्टीशिवाय माणूस म्हणजे आकलन शक्तीचा अभाव होय. तेव्हा सम्यक दृष्टी विकसित करण्यासाठी इच्छाशक्ती असावी आणि द्यावी गती त्याने इच्छाशक्तीला. म्हणजे गळू लागतील बंधने आणि होऊ लागेल तो बंधमुक्त. पडू लागतील त्याची पावले स्वातंत्र्याकडे.

हा आंधळ्या माणसासारखा असतो सम्यक दृष्टी नसल्यामुळे. सम्यक दृष्टीला आकळते दुःख सत्य, दुःख समुदय सत्य, दुःख निरोध सत्य आणि दुःख निरोधाचा मार्ग. अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जाती, जरा अशी चिकित्सा उभारते सम्यक दृष्टीमध्ये आणि ज्ञान जाणीवांच्या पायऱ्या सक्षम

0: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योग सूत्र विवेचन माला, अध्यात्म, मनशांती आणि जीवन दर्शन यांचा सुरेख संगम, श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योग दर्शनाचा सखोल प्रवास, पातंजल योग दर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भारंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन, वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार, संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी, केसी सोसायटी संचलित मूज जेठा महाविद्यालय जळगाव। ऐकायला विसरू नका 1 जानेवारी 2026 पासून दररोज सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता योग सूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केले आपल्या आवडत्या रेडिओ स्टेशन मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग। मी तुमची गौरी आणि माझ्यासोबत आहे आज माझी खास मैत्रीण आणि सहकारी वेदा। आणि आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ना, तो विषय घेतला की मन अगदी सहज गावाकडच्या वातावरणात जाऊन पोहोचतं। डोळ्यासमोर हिरवीगार शेती दिसते, पावसाने भिजलेल्या मातीचा सुगंध जाणवतो, घराघरात सणाची लगबग सुरू झालेली दिसते आणि कानावर येतो तो बैलाच्या गळ्यातल्या घुंगरुवांचा मंजूळ आवाज।
2: अगदी खरं गौरी, आणि पोळा म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी येतात ते सुंदर सजवलेले बैल, त्यांच्या शिंगांना दिलेला रंग, अंगावर काढलेली नक्षी, गळ्यातल्या घुंगरांच्या माळा आणि त्यांना पाहण्यासाठी गावात जमलेली माणसं, हे सगळं इतकं सुंदर असतं की काही क्षण आपण त्या वातावरणात राहूनच जातो। पण खरं सांगायचं तर या सगळ्या दृश्यामागे केवळ उत्सव नाही तर एक अतिशय भावनिक आणि अर्थपूर्ण नातं दडलेलं आहे।
1: आणि ते नातं आहे शेतकरी आणि त्याच्या साथीदाराचं, बैलाचं। कारण पोळा हा केवळ एक सण नाहीये, तो वर्षभर शेतकऱ्यासोबत कष्ट करणाऱ्या त्या जीवाप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस आहे। ज्या बैलाच्या मदतीने शेताची अनेक कामं केली जात होती, ज्याच्या सोबत शेतकरी उन्हात पावसात काम करत होता, त्याच्यासाठी वर्षातून एक दिवस अगदी खास ठेवण्याची ही परंपरा आहे।
2: आणि म्हणूनच आजच्या आपल्या गप्पा फक्त पोळ्याला काय करतात एवढ्या पुरत्या राहणार नाहीत। आपण पोळ्याची परंपरा, त्यामागची भावना, शेतकऱ्याच्या आयुष्यात बैलाचं स्थान, पोळ्याच्या दिवसाची तयारी, पूजा, नैवेद्य, बालपोळा, गावातलं वातावरण, बदलती शेती आणि आजच्या काळात हा सण साजरा करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, या सगळ्या गोष्टी अगदी निवांत गप्पांमध्ये समजून घेणार आहोत।
1: तर वेदा, सगळ्यात आधी अगदी साध्या शब्दात विचारायचं झालं तर पोळा म्हणजे काय ग? कारण आपल्यापैकी अनेकांना पोळा माहिती आहे, आपण त्याचे फोटो पाहिले आहेत, शुभेच्छाही दिल्या आहेत, पण या सणामागची खरी भावना कदाचित प्रत्येकालाच माहिती असेल असं नाहीये।
2: तुला सांगू का गौरी, पोळा हा महाराष्ट्राच्या कृषी आणि ग्रामीण संस्कृतीशी अतिशय घट्ट जोडलेला सण आहे। शेतीच्या कामांमध्ये बैलाचं महत्व मोठं होतं आणि अनेक ठिकाणी आजही आहे, त्यामुळे वर्षभर शेतीच्या कामात मेहनत करणाऱ्या बैलांना त्या दिवशी विश्रांती दिली जाते, त्यांना स्वच्छ केलं जातं, सजवलं जातं, त्यांची पूजा केली जाते आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते। म्हणजेच हा दिवस त्यांच्या श्रमांचा सन्मान करण्याचा दिवस आहे।
1: किती साधी पण किती सुंदर कल्पना आहे ना, वर्षभर आपल्या सोबत काम करणाऱ्या जीवासाठी एक दिवस राखून ठेवायचा आणि त्या दिवशी त्याचं कौतुक करायचं। खरं तर आपल्या रोजच्या आयुष्यातही ही भावना किती महत्वाची आहे। आपण ज्या ज्या व्यक्ती किंवा जीवांच्या मदतीने आपलं आयुष्य पुढे नेत असतो त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणं ही एक मोठी गोष्ट आहे।
2: हो, आणि पोळ्याची हीच भावना मला सगळ्यात जास्त भावते, कारण हा सण आपल्याला सांगतो की मेहनत करणाऱ्याचा सन्मान केला पाहिजे। शेतकरी स्वतः मेहनत करतो आणि त्याच्यासोबत त्याचा बैलही शेतीच्या कामात योगदान देतो, त्यामुळे पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करणं म्हणजे एका अर्थाने त्या संपूर्ण श्रम संस्कृतीला सलाम करणं आहे।
1: वेदा, पूर्वीच्या काळात बैलाचं शेतीमध्ये नेमकं किती महत्व होतं हे आपण थोडं समजून घेतलं पाहिजे। आज आपल्याला ट्रॅक्टर, आधुनिक यंत्र, वेगवेगळ्या शेतीच्या सुविधा सहज दिसतात, पण ही परिस्थिती पूर्वी नव्हती। ज्या काळात शेतकऱ्याच्या शेतीच्या कामाचा मोठा आधार हा फक्त बैलच होता।
2: अगदी बरोबर, शेत नांगरण्यापासून अनेक प्रकारच्या शेतीच्या कामांमध्ये बैलाची मदत घेतली जायची। शेतकरी आणि बैल दिवसेंदिवस एकत्र काम करत असल्यामुळे त्यांच्यात एक वेगळाच जिव्हाळा निर्माण व्हायचा, त्यामुळे बैल हा फक्त शेतीसाठी वापरला जाणारा प्राणी नव्हता, तो त्या कुटुंबाचा आणि त्या शेताचा एक महत्वाचा भाग असायचा।
1: आणि म्हणूनच गावाकडच्या जुन्या पिढीकडून पोळ्याच्या आठवणी ऐकल्या की

0: करतो, त्याच्याकडे प्रेमाने पाहतो, त्याचं कौतुक करतो. वर्षभर ज्याला आपण कामात पाहतो त्याच्याकडे त्या दिवशी जरा वेगळ्या नजरेने पाहण्याची संधी मिळते.
1: आणि पोळ्याची तयारी म्हणाल तर ती फक्त पोळ्याच्या दिवशीच सुरू होते सकाळी असं नाहीये. त्या आधीपासूनच घरात आणि गोठ्यात लगबग सुरू होते. बैलांना स्वच्छ अंघोळ घालणे, त्यांची निगा राखणे, सजावटीच्या वस्तू तयार ठेवणे आणि घरात सणासाठी लागणारी तयारी करणं, या सगळ्याच गोष्टी सुरू असतात.
0: आणि बैलांची सजावट तर बघण्यासारखी असते. शिंगांना रंग दिला जातो, त्यांच्या अंगावर सुंदर नक्षी काढली जाते, गळ्यात घुंगरू किंवा सजावटीच्या माळा घातल्या जातात. काही ठिकाणी त्यांच्या पाठीवर किंवा कपाळावर पारंपरिक पद्धतीने सजावट केली जाते. प्रत्येक भागाची पद्धत वेगळी असू शकते, पण प्रत्येक ठिकाणी त्या सजावटीत प्रेम दिसतं.
1: हो, आणि मला वाटतं या सजावटीमध्ये केवळ सौंदर्य नसतं, त्यात आजचा दिवस हा फक्त तुझ्यासाठी आहे ही भावना असते. जसं आपण एखाद्या माणसाचा वाढदिवस आला की त्याच्यासाठी नवीन कपडे घेतो, घर सजवतो, त्याला खास वाटेल असं काहीतरी करतो, तसंच पोळ्याच्या दिवशी बैलालाही विशेष मान दिला जातो.
0: पण आजच्या काळात सजावट करताना आपण थोडं अधिक संवेदनशील असणं गरजेचं आहे. रंग, सजावटीच्या वस्तू किंवा घुंगरू वापरताना त्यांना त्रास होणार नाही, त्यांच्या त्वचेला किंवा डोळ्यांना इजा होणार नाही, त्यांना अनावश्यक ताण येणार नाही, याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे.
1: आणि मग येतो पोळ्याचा मुख्य दिवस. बैलांना स्वच्छ करून आणि सजवून त्यांची पूजा केली जाते. त्यांच्या कपाळावर हळद कुंकू लावलं जातं, औक्षण केलं जातं आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार विविध धार्मिक विधीही केल्या जातात.
0: हो, आणि पूजा करताना शेतकऱ्याच्या मनात केवळ धार्मिक भावना नसते, त्यात वर्षभराच्या सहवासाची आठवणही असते. तुझ्यामुळे माझ्या शेतीच्या कामाला मदत झाली, माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाहात तुझा वाटा आहे, अशी एका मनापासूनची भावना त्या पूजेमागे असते.
1: आणि पूजेनंतर नैवेद्याचा भागही येतो. घरच्या परंपरेनुसार गोड पदार्थ किंवा इतर पदार्थ केले जातात. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोळ्याच्या जेवणात आणि नैवेद्यात विविधता दिसते.
0: आणि गंमत अशी की सणाच्या दिवशी स्वयंपाक घरातही एक वेगळीच लगबग असते. कुणी पुरणपोळी करतय, कुणी भाजी करतय, कुणी भाकरी थापतय, कुणी पूजा साहित्य तयार करतय, सगळं घर एकत्र काम करतं आणि त्यामुळे सणाचा आनंद अजून वाढतो.
1: आणि आपण एक अतिशय गोड परंपरा सांगितल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, बालपोळा. लहान मुलांसाठी पोळ्याचा हा भाग विशेष आकर्षणाचा असतो.
0: हो, मुलांना मातीचे किंवा लाकडी पै दिले जातात, ते त्यांना सजवतात, त्यांची पूजा करतात, छोट्याशा जगात पोळा साजरा करतात. पण खरं सांगायचं तर मला वाटतं बैलपोळ्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की मुलांना या निमित्त आपल्या ग्रामीण जीवनाची आणि शेतीची संस्कृतीची ओळख होते.
1: अगदी. आज अनेक मुलं शहरात वाढतात, त्यांना बैल शेतात नेमकं काय काम करतो, शेतकरी त्याच्यावर किती अवलंबून असतो किंवा ग्रामीण जीवन कसं असतं हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळेलच असं नाही. अशा वेळी बालपोळ्यासारखा परंपरा त्यांना त्या जगाशी जोडण्याचं काम करतात.
0: आणि त्यामुळेच परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. आपण मुलांना फक्त आज पोळा आहे असं सांगण्यापेक्षा हा सण का साजरा करतो, शेतकऱ्याच्या आयुष्यात बैलाचं महत्व काय आणि आपण प्राण्यांशी कसे प्रेमाने वागले पाहिजे हे सांगितलं तर सणाचा अर्थ त्यांच्यासाठी आणखी सुंदर होईल.
1: आणि वेदा, पोळ्याच्या दिवशी गावातलं वातावरण काहीतरी वेगळंच असतं. घराघरात तयारी, रस्त्यावरची लगबग, सजवलेले बैल आणि त्यांना पाहण्यासाठी उत्सुक असलेली मुलं, या सगळ्यांमुळे गावात एक सामूहिक आनंद निर्माण होतो.
0: हो गौरी, आणि काही ठिकाणी बैलांना घेऊन मिरवणूक किंवा सामूहिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. प्रत्येक गावात परंपरा वेगवेगळ्या असतात, त्यामुळे पोळ्याचं स्वरूपही थोडं बदलतं. कुठे सजावटीला अधिक महत्व असतं, कुठे सामूहिक पूजेला, तर कुठे गावातील सांस्कृतिक कार्यक्रमांना.
1: आणि मला वाटतं याच विविधतेमुळे महाराष्ट्राची संस्कृती इतकी समृद्ध आहे. एकच सण पण त्याच्या साजरी करण्याच्या कितीतरी पद्धती, कुठे वेगळी परंपरा, कुठे वेगळा नैवेद्य, कुठे वेगळं वातावरण, पण सगळ्यांच्या मनातील भावना मात्र सारखीच.
0: हो, आपल्या साथीदाराचा सन्मान आणि आपल्या शेतीशी असलेलं नातं जपणं.
1: पण आता एक महत्वाचा प्रश्न, आज शेतीमध्ये ट्रॅक्टर, आधुनिक यंत्र सामग्री मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, त्यामुळे अनेक ठिकाणी बैलांवरचं शेतीचं अवलंबित्व पूर्वीपेक्षा कमी झालं आहे, पण आजच्या काळात पोळ्याचं महत्व काय आहे ग?
0: माझ्या मते सांगू का गौरी, अजिबात कमी झालेलं नाही, फक्त त्याकडे पाहण्याची दृष्टी थोडी बदलली आहे. आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारणं ही काळाची गरज आहे आणि शेतकऱ्याला त्यातून काम सोपं आणि जलद होत असेल तर ते महत्वाचं आहे, पण त्यामुळे आपल्या शेतीच्या इतिहासात बैलांना दिलेलं योगदान आपण विसरू शकत नाही.
1: म्हणजे आधुनिक

0: रीती आणि परंपरा ह्या एकमेकांच्या विरोधात असण्याची गरज नाहीये.
1: अगदी नाही. आपण आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारू शकतो आणि त्याच वेळी आपल्या परंपरांचा अर्थही जपू शकतो. पोळा आपल्याला बैलांच्या योगदानाची आठवण करून देतो, शेतकऱ्याच्या कष्टांचा सन्मान करायला शिकवतो आणि शेतीशी असलेलं आपलं नातं पुन्हा एकदा जाणवून देतो.
0: आणि शहरात राहणाऱ्या लोकांनीही या सणाकडून काहीतरी घ्यायला हवं. आपल्याला आपल्या ताटात जे अन्न येतं त्यामागे किती लोकांची मेहनत आहे, किती निसर्ग शक्ती काम करते आणि किती मोठा प्रवास असतो त्याची जाणीव ठेवणं ही देखील पोळ्याची शिकवण असू शकते.
1: गौरी, जर मला पोळ्याची संपूर्ण भावना एका शब्दात सांगायची झाली ना तर मी म्हणेन कृतज्ञता. कारण हा सण आपल्याला थांबून मागे पाहायला शिकवतो, वर्षभर आपल्यासाठी काम करणाऱ्या जीवाची आठवण करून देतो आणि त्याच्या योगदानाबद्दल धन्यवाद म्हणायला शिकवतो.
0: आणि मला त्यात आणखी एक शब्द जोडायचा आहे, सन्मान. श्रमाचा सन्मान, शेतकऱ्याचा सन्मान, पशुधनाचा सन्मान आणि निसर्गाचा सन्मान. कारण अन्न निर्माण करणाऱ्या प्रत्येक हातामागे, प्रत्येक जीवामागे आपल्याला जगवण्याची एक मोठी भूमिका असते.
1: हो, आणि सण साजरा करताना ही भावना आपल्या वागण्यातही दिसायला हवी. प्राण्यांना सजवताना त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं, त्यांना घाबरवणारे मोठे आवाज टाळणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, या सगळ्या छोट्या गोष्टी म्हणजे सणाचा खरा आदर आहे.
0: कारण शेवटी सण हा आनंदासाठी असतो. आपल्या आनंदासाठी दुसऱ्या जीवाला त्रास होऊ नये ही जाणीव ठेवली तरच त्या सणाचं सौंदर्य आणखी येतं.
1: आजची पिढी सोशल मीडियावर सण साजरे करते, फोटो काढते, शुभेच्छा देते, स्टेटस ठेवते, हे सगळं साहजिक आहे. पण त्यासोबत त्या सणामागची कथा, त्यामागची संस्कृती, त्यामागची भावना जर आपण जाणून घेतली तर त्या एका फोटोला किंवा शुभेच्छेला खरा अर्थ ठरतो.
0: अगदी. पोळ्याचा फोटो पोस्ट करणं छानच आहे, पण त्या फोटो सोबत जर आपण हा शेतकऱ्याचा साथीदाराचा सण आहे, या दिवशी त्यांच्या श्रमाचा सन्मान केला जातो हेही जर सांगितलं तर कदाचित एखाद्या व्यक्तीला त्या सणाबद्दल नवीन माहिती मिळेल.
1: आणि म्हणूनच परंपरा जिवंत ठेवण्याचा सगळ्यात सुंदर मार्ग म्हणजे ती पुढच्या पिढीला समजावून सांगणं. केवळ असं करायचं असतं म्हणून नाही, तर हे का करायचं असतं हे सांगणं.
0: हो, कारण समजलं की परंपरा ओझ वाटत नाही, ती आपली ओळख बनते.
1: आज पोळ्याच्या निमित्ताने आपण बैलांबद्दल खूप बोललो, पण त्यांच्यासोबत आपण शेतकऱ्यालाही विसरू शकत नाही. कारण या संपूर्ण कृषी व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असतो तो शेतकरी, जो निसर्गाच्या अनिश्चिततेशी सामना करत, मेहनत करत आणि अनेक अडचणी पार करत आपल्या सगळ्यांसाठी अन्न पिकवतो.
0: हो वेदा, पाऊस कधी जास्त होतो, कधी कमी होतो, बाजारभावही बदलतात, हवामान बदलतं, अनेक संकट येतात, तरीही शेतकरी पुन्हा शेतात उभा राहतो. म्हणून पोळा हा केवळ बैलांच्या श्रमांचा सन्मान नाही तर त्या श्रमांसोबत उभ्या असलेल्या शेतकऱ्याच्या जिद्दीचाही सन्मान आहे.
1: आणि कदाचित म्हणूनच पोळ्याच्या दिवशी आपण आपल्या ताटातलं अन्न थोड्या वेगळ्या नजरेने पाहायला हवं. ही भाकरी, हा भात, ही भाजी, हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचण्यामागे कुणाचं तरी कष्टाचं आयुष्य आहे याची आठवण ठेवायला हवी.
0: अगदी. आणि त्या आठवणीला जर आपण कृतीची जोड ठेवली तर अन्न वाया न घालवणं, शेतकऱ्याचा आदर करणं, प्राण्यांशी संवेदनशीलतेने वागणं आणि आपल्या परंपरेचा अर्थ समजून घेणं, तर पोळ्याचा संदेश खऱ्या अर्थाने आपल्या रोजच्या आयुष्यात उतरतो. वेदा, खरं सांगायचं तर आज इतका वेळ पोळ्याबद्दल बोलल्यानंतर मला वाटतं आपण सुरुवातीला म्हटलं होतं ना, पोळा म्हणजे फक्त बैलाचा सण नाही, ते आता अजून स्पष्ट झालेलं आहे. हा सण आहे मातीचा, शेतीचा, शेतकऱ्याचा, पशुधनाचा आणि माणूस व निसर्ग यांच्यातल्या त्या अतूट नात्याचा.
1: हो गौरी, आणि या सगळ्या गप्पांमधून एक गोष्ट पुन्हा पुन्हा जाणवते, आपली संस्कृती किती साध्या गोष्टींमध्ये किती मोठा अर्थ दडवून ठेवते. एका बैलाला सजवणं, त्याची पूजा करणं आणि त्याला प्रेमाने पाहणं, या छोट्या वाटणाऱ्या कृतीमागे वर्षभराच्या कष्टांची जाणीव आणि त्याबद्दलची कृतज्ञता दडलेली आहे.
0: म्हणून या पोळ्याला फक्त शुभेच्छा देऊ नका, तर त्या शुभेच्छांमागची भावना मनात ठेवा. आपल्या शेतकऱ्याला सलाम करा, मेहनतीचा आदर करा, प्राण्यांशी प्रेमाने वागा आणि आपल्या मुलांना या सुंदर परंपरांची गोष्ट नक्की सांगा.
1: कारण एखादी परंपरा तेव्हाच खऱ्या अर्थाने जिवंत राहते जेव्हा तिच्या मागची भावना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. पोळ्याच्या निमित्ताने आपण आपल्या मुलांना सांगूया की शेती म्हणजे फक्त शेतात उभं असलेलं पीक नाही, त्यामागे माती आहे, पाऊस आहे, शेतकऱ्याचा घाम आहे आणि अनेक जीवांची साथ आहे.
0: आणि त्या सगळ्या साथीला मनापासून धन्यवाद म्हणण्याचा हा सुंदर दिवस म्हणजे पोळा.
1: ज्या बैलांनी आपल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात वर्षानुवर्ष साथ दिली त्यांच्या श्रमांना मनापासून सलाम.
0: ज्या शेतकऱ्याच्या कष्टामुळे आपल्या घरात अन्नाचा घास पोहोचतोय त्या अन्नदात्याला मनापासून सलाम.
1: आणि आपल्या मातीशी, आपल्या संस्कृतीशी, आपल्या परंपरेशी जोडून ठेवणाऱ्या सुंदर सणाला मनापासून सलाम.
0: मी गौरी
1: आणि मी वेदा
0: तुमच्याशी अशाच सुंदर गप्पा पुन्हा घेऊन येऊयात नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह.
1: तोपर्यंत आपल्या मातीवर प्रेम करा, आपल्या शेतकऱ्याचा आदर करा, प्रत्येक जीवाकडे माणुसकीने पहा
0: आणि हो,
1: आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आणि त्यांच्या कष्टकरी साथीदारांना पोळ्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
0: आणि तोपर्यंत मी आरजे गौरी,
1: मी आरजे वेदा
0: पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. आणि तोपर्यंत
1: ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज.

0: मी कोर्टात दिलेली दुसरी जबानी कोर्टवाल्यांनी खरी धरली नाही. पहिल्या दिवसाच्या जबानीलाच महत्व देऊन आणि सत्य मानून आमच्या वडिलांना सक्त मजुरीची शिक्षा झाली. प्रथम बीडच्या जेलमध्ये आणि तिथून औरंगाबादच्या जेलमध्ये त्यांची रवानगी झाली पक्की कैद. आता 20 वर्ष बाहेर येण्याचं नाव नाही. आई मरून गेली, छोटी मुन्नी ही गेली. 2-3 महिने झाले असतील तिला जाऊन कि एक दिवस सकाळीच अचानक 2 खाकीधारी पोलीस वाड्यावर हजर झाले. त्यांना पाहून आम्हा पोरांना भीती वाटली. आम्ही तिघही एकमेकांचा जीव मुठीत धरून बसलो. कानात जीव ओतून बाहेरून काही ऐकायला मिळत का ते वाट पाहू लागलो. पोलीस म्हणाले,
1: साहेबराव जाधवाची पोरं कुठं आहेत? आम्ही त्यांना घेऊन जायला आलो.
0: ते का कशा पाई? अप्पांनी विचारलं.
1: त्या पोरांच्या बापाची इच्छा आहे की त्यांना शहरामध्ये बोर्डिंगात ठेवावं. अनवरच्या साहेबाचा बी आदेश आहे. हे बघा त्यांचं पत्तर. चला ये नका लावसा, उद्या सांज पावतो, आम्हाला तिथं पोहोचलं पाहिजे.
0: आम्ही तिघेही एकमेकांना अधिकच बिलकलो. माझा आनंद गगनात मावेना. बस संपला, इथला वनवास संपला. अप्पांनी हाक मारायच्या आतच मी आमचे जे काही 1-2 कपडे होते ते एका पिशवीत कोंबले, हातपाय तोंड धुतलं. पोलीस अंगणातल्या झाडाच्या पारावर बसून चहा पित होते. तोवर आम्ही तिघं तयार होऊन बाहेरही आलो. अप्पांना, भाऊंना, वहिनींना, शकीला जातो म्हणून सांगितलं. शकीला आम्ही जातो हे पाहून रडू कोसळलं. आमचा त्यांच्या घरातला वनवास संपला म्हणून की तिचा संपला नव्हता म्हणून. पण ती सारखी रडत होती. तिचं रडणं पाहून मलाही रडू आलं. नाही म्हटलं तरी दुःखाच्या अडचणीच्या क्षणांची ती साक्ष होती. दोन्ही वहिनी आणि भाऊंच्या चेहऱ्यावरून वाटत होतं की बरं झालं घरातली एक मोठी ब्याद गेली. अप्पांना थोडं आमच्याबद्दल वाटत होतं, पण नुसतं वाटून काही उपयोग नव्हता. ते घरातले मोठे असूनही सर्वेसर्वा भाऊच होता, त्यामुळे त्यांची मुकी मायाही आम्हाला काही वेळेला आधार वाटायची. क्षणभरच त्यांच्यासाठी मन गडबडलं, पण क्षणभरच. दुसऱ्या क्षणी आम्ही वाडा सोडून बाहेर आलो. एक वार उकिरड्यावरच्या मोठ्या झाडाखाली वळून बघितलं. ती त्या झाडाखालची जागा मनोमन आठवली. आज आमची मुन्नी असती तर आम्ही चौघे जण बरोबर असतो. पण आता तिघे आम्ही तिघे जणच एकमेकांचे साथीदार होतो. गावातून, पांदीतून, शेतातून बरं चालत चालत पार गावाबाहेर आलो. शेताच्या बराच पुढे मोठा आमरस्ता होता. पोलीस बिचारे बरेच चांगले होते. आमच्याशी खूप मायेनी आपुलकीने वागत होते. त्यांना आमची कीव आली होती की काय कोण जाणे, पण कुणीही कीव करावी अशीच त्यावेळी आमची सगळी परिस्थिती होती. त्या पोलिसांनी धावत्या ट्रकला हात करून थांबवलं. ड्रायव्हरच्या शेजारी अजून एक माणूस होता. ते 2 पोलीस आणि आम्ही तिघं ड्रायव्हरच्याच केबिनमध्ये बसलो. पोलिसांनी आम्हाला त्यांच्या मांडीवर बसून घेतलं होतं. बर्दापूर पर्यंत येऊन तिथून बसनी अंबाजोगाई आणि तिथून औरंगाबाद. बस धावत होती. दोन्ही भाऊ दोन्ही बाजूला बसून मी बाहेरची धावती झाडं बघत होते. पळणारे डोंगर, रस्ते, रस्त्यावरून जाणारी माणसं, वाहनं, सगळंच धावणार. माझं मनही त्या वेगानं धावणार होत. दोन्ही भाऊ विचारत,
2: ताई आपण कुठं चाललोत ग? आपण आपल्या अण्णाकडे चाललोत. अण्णा आपल्याला केव्हा भेटतील? ते कुठे आहेत? इतके दिवस झाले, कुठे गेले ग ते? मग आपण त्यांच्याकडे जाणार? ए ताई, कुठे आहेत ग अण्णा?
0: या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला माझ्याजवळ तरी नेमकी उत्तरं कुठे होती? फक्त एवढंच सांगत होते, आपण आपल्या अण्णाकडे चाललेलो आहोत. अंबाजोगाईला कुठल्याशा हॉटेलमध्ये पोलिसांनी आम्हाला जेवायला घातलं. पोट शांत झाली आणि आम्ही भरल्या पोटांनी वडिलांच्या भेटीच्या आशेच्या आनंदात बसमध्ये केव्हा झोपलो ते कळलंच नाही. जाग आली तेव्हा बरीच संध्याकाळ झाली होती. शहरात दिव्यांचा लखलखाट पाहून डोळे दिपून गेले होते. त्या दोन पोलिसांनी थेट पोलीस चौकीतच आम्हाला नेलं. तिथे त्यांनी काहीबाई लिहून घेतलं. आम्ही तिघेही धरून आणलेल्या मेंढरासारखे थरथरत होतो. त्या पोलीस चौकीत 10-12 पोलीस बंदुका हे वातावरण पाहून गर्भकळीत झालो होतो. आता हे लोक आपल्याला रात्रभर इथंच बसवतात की दुसरीकडे कुठे नेतात? त्यांनी थेट वडिलांकडेच न्यावं ही मनोमन इच्छा होती, पण त्यांनी शेजारीच असलेल्या एका मुस्लिम कुटुंबाकडे नेलं. तिथं प्यायला पाणी दिलं. एक बुरखा घेतलेली वयस्क बाई म्हणाली,
2: क्या रे, किसके बच्चे है ये? इनको कोई माँ बाप है कि नहीं?
0: पोलिसांनी सगळं सांगितलं.
2: या अल्लाह, इन बच्चों का भला कर, ये कैसा भाड़काऊ बाप, बच्चों के माँ को मार डाला. अरे अरे, कितने प्यारे बच्चे हैं, इनकी ओर तो देखना था उसने, पर उस वक्त अकल का आ गई होगी, बेचारे बच्चे. अरे इन बच्चों को एक एक प्याला दूध तो लाओ.
0: आणि त्या मायाळू बाईनं आम्हाला जबरदस्तीनं एक एक प्याला दूध पाजलं. ती बाई, तिचं घर, एकच खोली, पलीकडे शेळ्या कोंबड्या, खुपट वास, थुरकट, कोंदट, अंथुक सकर. पण त्या बाईचं मन या सर्वांपेक्षा कितीतरी स्वच्छ आणि मोठं वाटलं. तिथून त्याच रात्री आम्ही रिमांड होम म्हणजे सर्टिफाईड स्कूल फॉर बॉईज मध्ये आलो. तिथे कर्वेसाहेब सुपरिटेंडेंट होते. त्यांनी आम्हाला जवळ घेतलं, अगोदर नीट चौकशी केली. लहान भावाला रमेशला खूप ताप होता. तिथे येताच त्याला एक दोन उलट्या सुद्धा झाल्या. ताबडतोब कर्वेसाहेबांनी त्याला दवाखान्यात हलवलं. आम्हाला स्वतःच्याच घरात झोपवलं. एकंदर सर्टिफाईड स्कूल म्हणजे काही ना काही छोटे मोठे अपराध केलेली किंवा अनाथ मुलं इथं आणून सोडली जातात. दुसऱ्या दिवशी उठून पाहिलं, 100-125 मुलं, सगळ्यांचे सारखेच कपडे, एकाच कापडाचे चिटाचे शर्ट आणि अर्ध्या चड्या. सर्वांची मुंडणं केलेली. 5-6 वर्षापासून ते 10-12 वर्षापर्यंतची सगळी मुलं एका ओळीत बसून नाश्ता करत होती. तिथला स्टाफ बऱ्याच प्रेमळपणे त्यांच्याशी वागत होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच 10-12 दरम्यान रमेशला दवाखान्यातून आणलं. आमची जेवणं वगैरे झाली आणि साहेबांनी एक पत्र तिथल्या शिपायाजवळ दिलं. त्यांनी त्याच्या सायकलीवरून मला आणि रमेशला शिशु सदन पदमपुरा इथं आणलं. श्रीराम रिमांड होममध्येच राहिला. इथूनच आमच्या ताटातुटीला सुरुवात झाली. मधून मधून भेटत होतो, वडिलांच्या भेटीला बरोबर जात होतो. वडिलांच्या भेटीला जायचं म्हणजे आम्हाला इतका आनंद व्हायचा, इतका आनंद व्हायचा की अख्खा आभाळ खाली उतरून आल्याचं भास व्हायचा. त्या दिवशी तहान लागायची नाही, भूक लागायची नाही, अभ्यास व्हायचा नाही, कशा कशात लक्ष नसायचं. डोळ्यासमोर अण्णा दिसायचे, कृश झालेले, काळे ठिक्कर पडलेले, पिवळ्या पांढऱ्या पट्ट्यांचे कपडे घातलेले, डोक्यावरही पिवळीच टोपी, हातात एक दंडुका. ते बाकी कैद्यांचे मुख्य होते म्हणे, सगळ्यांवर देखरेख करणारे. अखेर कैदीच ते, पण इतर कैद्यांपेक्षा थोडासा जास्त मोकळेपणा त्यांना मिळे एवढंच. पोलीस पोलीस अधिकारी सगळे त्यांच्याशी चांगले वागत. सतत 5-6 वर्षानंतर त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांना ही जागा मिळाली होती. पण त्या अगोदर ते सर्वसामान्य कैदी होते. पांढरे काळ्या रेघांचे कपडे घातलेले, अर्धी चड्डी अर्धा शर्ट, हातात बेड्या. पहिल्या प्रथम जेव्हा आम्ही भावंड त्यांना भेटायला गेलो त्यावेळी तो हर्सुलचा परिसर फार भयंकर वाटत होता. लांब लचक पांढऱ्या शुभ्र भिंती, त्याला छोटे छोटे झरोके, खिडक्याही नाहीत. एखादा भरभक्कम किल्ला असावा तशी त्याची बांधणी होती. आम्ही डांग्यातून जायचो. आमच्या एक अटेंडंट बाई आमच्या बरोबर असायच्या. हर्सुलचा लांबच लांब रस्ता. हर्सुलला जाताना डाव्या बाजूला जुना जेल आणि थोडं पुढं गेलं की नवा जेल. खूप मोठा दरवाजा. दरवाजात दोन बंदूकधारी पोलीस असायचे. टांगा एका झाडाखाली सोडायचा, एक तिसरा पोलीस विचारपूस करून मगच आत सोडायचा. आत गेल्यावर भला मोठा परिसर. उजव्या बाजूला बैठ्या 15-20 खोल्या जिथं पोलीस अधिकारी राहायचे. त्यांच्या समोर पोलीस गस्त कार्यालय, सतत बंदूक हातात घेऊन उभे असलेले मस्जिदी टाईप कार्यालय. त्या कार्यालयाच्या पायऱ्या आणि जेलमध्ये प्रवेश करायचा. रस्ते समोरासमोर मिळालेले. आजूबाजूला प्रचंड मोठमोठी झाडं. त्या झाडांखाली बसून कैद्यांचे नातलग भेटीसाठी वाट बघायचे. कामावर असलेला पोलीस एकेका नातलगाचे नाव घ्यायचा, मगच त्याला आत जायला प्रवेश मिळे. त्या झाडाखाली बसून कित्येक तास भेटीची वाट पाहणं म्हणजे चातक पाणी पाण्यासाठी तडफडतं ना, तसं व्हायचं आमचं. मध्यवर्ती कारागृह औरंगाबाद असं कमानीवर लिहिलेला महाप्रचंड दरवाजा. एखाद्या किल्ल्याचं प्रवेशद्वार असल्याची आठवण करून देणारा. त्याही दरवाजात मोठमोठ्या बंदुका घेऊन उभे असलेले पोलीस, आत बाहेर ये जा करणारे पोलीस पोलीस अधिकारी. त्या अधिकाऱ्यांना फटाफट पाय आपटून सलाम ठोकणारे पोलीस. हे सगळं वातावरण आम्हा चिमुकल्यांना नवीन तर होतच पण गुदमरून टाकणार होत. कावरं बावरं होऊन सगळीकडे डोळे भिरभिरत राहायचे. यात आपल्या अण्णा कुठेतरी दिसतील. पण त्या अजाण मनाला तिथल्या कठोर शिस्तीची परिस्थितीची जाणीव होती कुठे. छोटा बाबू म्हणायचा, ताई अण्णा कधी भेटतील ग, ही तर कुठं राहतात. पोलीस मामांनी त्यांना धरून ठेवले का. पण त्याच्या सगळ्या प्रश्नांना माझ्याजवळ तरी उत्तर कुठे होत. त्याच्यापेक्षा लहाना तर इतका लहान होता की त्याला यातलं काहीच समजत नव्हतं. कोर्टात जसे अमुक अमुक हाजीर हो म्हणतात, तसं एका पोलिसांनी मोठ्या आवाजात साहेबराव जयवंतराव जाधव नातेवाईक होशार रे, आणि आम्ही खडबडून जागे झाल्यासारखे तयार व्हायचो. तिघही मोठ्या गेट जवळ जात असू. त्या लोखंडी प्रचंड दरवाजाला एक छोटासा दिंडी दरवाजा होता, तिथून आम्हाला आत नेत असत. प्रवेश केलेल्या दरवाजापासून पार आतपर्यंत मोठी बराक. बराकीच्या शेवटच्या टोकाला पुन्हा दरवाजा. त्या दरवाजाच्या दिंडी दरवाजातून एक एक बाहेर येणारा कैदी. आम्हाला उजव्या बाजूच्या ओट्यावर बसवलं. आमच्या अण्णांना एक दोघं घेऊन आले. ऑफिसच्या बाजूने अण्णा पलीकडून आणि आम्ही अलीकडून. दोघांच्या मध्ये भरभक्कम लोखंडी जाळी. ते आम्हाला बघतात, डोळ्यातून थारा वाहतात. ते दुःखाश्रू होते की तब्बल वर्ष 16 वर्षानंतर आपली बाळ भेटली म्हणून आनंदाश्रू होते माहित नाही. त्यांना बघून आम्ही नुसते रडतच होतो. आमचे डोळे पुसायला त्यांची बोट सुद्धा जाळीतून आमच्यापर्यंत येऊ शकत नव्हती. इतक्या दिवसानंतर आपली पोरं भेटली म्हणून ते पोटाशी घेऊ शकत नव्हते. असली कसली भेट, कसले हे कायदे कानून, जिथं चिमण पाखरांना बाप दिसत असूनही क्षणभर देखील कुशीत चिरता येत नव्हतं. आम्ही नुसते एकमेकांकडे पाहत होतो पण शब्द फुटत नव्हते. आमचा हा असहायपणा एका जेलरच्या लक्षात आला असावा, त्याच्याही काळजाला पाझर फुटला असावा. तो म्हणाला,
1: त्या पोरांना या बाजूने घेऊन या.
0: आम्ही धावतच अण्णांकडे गेलो, त्यांना बिलकलो. कित्येक दिवसांनंतर वडिलांचा वात्सल्याचा हात अंगावरून फिरत होता. छोट्या रमेशला त्यांनी मांडीवर घेतलं. आम्ही दोघं दोन्ही बाजूला बसलो. वर्षभरात गावाकडे झालेली उलथापालथ सगळं सगळं सांगितलं. पारखी मुन्नी गेल्याचं त्यांनी ऐकलं होतं. मी सगळं सांगितल्यावर त्यांचं काळी सध्या विधीर्ण होत गेलं. आता काय करू शकणार होते ते आणि आम्ही तरी. ठीक आहे, जे झालं ते झालं. त्यांनी स्वतःची समजूत घालून घेतली. आता तुम्हाला मी इथं आणून घेतलंय. एका अधिकाऱ्याकडे बोट दाखवून अण्णा म्हणाले, या साहेबाच्या प्रयत्नामुळेच हे झालं. हे पपोरांनो, तुम्ही आता खूप खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं, छान अभ्यास करून चांगलं नाव कमवायचं. माझा पांडुरंग तुमचं कल्याण करील. त्यांचा पांडुरंगावर फार विश्वास होता. ते स्वतः पांडुरंग भक्त होते. त्यांनी लिहिलेल्या पत्रावर वरच्या बाजूला नेहमी पांडुरंग प्रसन्न असं लिहिलेलं असायचं. एवढं सगळं रामायण खडूनही त्याच्यावरची भक्ती श्रद्धा कमी झालेली नव्हती. त्यांनी आमच्यासाठी खारी खोबरं खडीसाखर आणलेली होती. दरवेळी त्यांना मिळालेली ते आमच्यासाठी जमवून ठेवत. ती आम्हालाही खूप आवडे. दुसऱ्या भेटीपर्यंत ती त्यांची आठवण काढून पुरवून पुरवून आम्ही खात असू. औरंगाबादमध्ये जोपर्यंत होतो तोपर्यंत महिना दोन महिन्याला आमच्या आणि त्यांच्या न चुकता भेटी होत होत्या. पण नंतर औरंगाबादहून माझी शिरूर आणि तिथून कोल्हापूरला रवानगी झाली. भेटी लांबत गेल्या. मग पत्राद्वारेच आमच्या भेटी होत. अण्णांचं हस्ताक्षरही खूप सुंदर मोत्यासारखं होतं. खूप छान पत्र लिहायचे ते. त्यामुळे आम्ही जरी दूर दूर होतो तरी अंतःकरणाने एकमेकांच्या खूप जवळ राहिलो. कोल्हापूरला गेल्यावर दोन तीन वर्ष भेट नाही, भावंडांचीही भेट नाही. वडिलांनी अर्ज विनंत्या केल्या. कोल्हापूरून माझी आणि कमल चव्हाणची बदली पैठणच्या मुलींच्या सर्टिफाईड स्कूलमध्ये केली. कमलचेही वडील औरंगाबाद जेलमध्येच होते, त्यामुळे पैठणहून आम्ही दोघी, औरंगाबादहून रमेश आणि जालन्याहून श्रीराम एकत्र येणं भेटणं मुश्किल झालं. तरीही अधूनमधून भेटी होत राहिल्या. तेवढ्यावरच समाधान मानून घेऊ लागलो. कोल्हापूरला जे संस्कारक्षम वातावरण होतं, अभ्यासाचं वातावरण होतं, ते पैठणला मुळीच नव्हतं. अनेक प्रकारच्या मुली, मोठमोठ्या, काही शिकणाऱ्या काही न शिकणाऱ्या. त्यावेळच्या तिथल्या सुपरिटेंडेंट शशिकला जाधव आपल्या कुटुंबियांसह जवळच्याच क्वार्टर्समध्ये राहायच्या. त्या बाई माझा फार लाड करायच्या. मी पैठणच्या मुलींच्या शाळेत आतल्या नाथांच्या जवळच्या चौथ्या वर्गात शिकत होते. पैठणच्या वसतिगृहात त्या सगळ्यांची लाडकी होते. शाळेतही बाईंची लाडकी होते. त्या सुपरिटेंडेंट म्हणायच्या, ये ग इंदू इकडे ये. घरी बोलवायच्या. त्यांचा मोठा मुलगा होता म्हणजे कॉलेजात जाणाऱ्या. लाडांनी त्या त्याला बाळू म्हणायच्या. हे बाळू, बघितलंस का हिला? ही मोठी झाली ना की तुला ही बायकू करू बर का? किती छान आहे माझी सून. असं म्हणून मला जवळ घ्यायच्या, गोडधोड खायला द्यायच्या, खूप लाड करायच्या. मला त्यांचं तसं वागणं बिलकुल आवडायचं नाही. एकदा स्वतः त्या आमच्या वडिलांच्या भेटीला घेऊन गेल्या आणि चक्क वडिलांना सांगून टाकलं, हे पा जाधव, ही पोरगी आता माझी आहे बर का, मी हे जाधवच आहे. तेव्हा आज वसतिगृहातली पोरगी असली तरी उद्या मी तिला सून करून घेणार आहे, तुम्ही काय चिंता करू नका. आमचे वडील हात जोडून वाकून नम्र होऊन म्हणाले, बाईसाहेब, पोरगी तुमचीच आहे, तुमच्याजवळ राहते, पण तिनं खूप शिकावं, खूप मोठं व्हावं असं मला वाटतं. सध्या तिचं शिक्षण तुमच्या आशीर्वादानं चाललंय. पांडुरंग तिला अभ्यासात बुद्धी देऊ, हेच त्याच्याजवळ मागणं, बाकी काही नको.

रामकृष्ण हरी। जीवनभर अहंकाराला मोठा करून रागाला जन्माला घालण्यापेक्षा संयमाला शांतीचे खुराक घालावे। तू विचाराने धष्टपुष्ट करून आनंदाला जन्माला घालावे, मग आयुष्य नावाच्या मैदानात नातं नावाचा खेळ कधीही उद्ध्वस्त होत नसतो। पण अवास्तव अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते। म्हणून अपेक्षा जरूर पाळगा, पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत, फक्त याची काळजी घ्यावी। रामकृष्ण हरी।

श्रोते हो नमस्कार. आपण देऊन केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 10 सप्टेंबर हा दिवस मानवी जीवन, मानसिक आरोग्य आणि आशेच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील आणि महत्वपूर्ण मानला जातो. जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन जागतिक आरोग्य संघटना आणि इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाईड प्रिव्हेंशन तर्फे दरवर्षी आजचा दिवस संपूर्ण जगात पाळला जातो. अपयश, आर्थिक संकट किंवा मानसिक ताणतणावामुळे खचून गेलेल्या व्यक्तींना आशेचा हात देणं, त्यांच्याशी संवाद साधणं आणि कोणतीही समस्या तुमच्या अनमोल आयुष्यापेक्षा मोठी नाही हा विश्वास समाजात निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. संवादाचं महत्व. आजचा दिवस आपल्याला आठवण करून देतोय की आपल्या आसपास कोणी शांत, उदास किंवा एकटं असेल तर त्यांच्याशी दोन गोड शब्द बोलणंही एका व्यक्तीचं आयुष्य सावरू शकतं. आज भारताच्या एका महान सुपुत्राची जयंती आणि जागतिक पातळीवर अपयशावर मात करणाऱ्या उद्योजकाचा वाढदिवस आहे. भारतरत्न पंडित गोविंद वल्लभ पंत भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी गृहमंत्री पंडित गोविंद वल्लभ पंत यांची आज जयंती. भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा पाया मजबूत करण्यात आणि जमीनदारी पद्धत नष्ट करण्यात त्यांचं योगदान ऐतिहासिक मानलं जातं. जॅक मा जागतिक पातळीवर अलीबाबा या ई कॉमर्स महाकाय कंपनीचे संस्थापक जॅक मा आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. सलग अपयश आणि शेकडो नकारानंतरही जगातील सर्वात यशस्वी उद्योजक बनण्याचा त्यांचा प्रवास लाखो तरुणांसाठी दीपस्तंभ आहे. आजचा मनभावन सुविचार. रात्र कितीही काळीकुट्ट आणि लांब असली तरी ती कधीही सूर्याला उगवण्यापासून रोखू शकत नाही. परिस्थिती कितीही बिकट असली तरी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, वेळ कधीच एका जागी थांबत नाही. वाईट दिवस निघून जातात, स्वतःवर विश्वास ठेवा. संकटांपेक्षा तुमचं आयुष्य लाख मोलाचं आहे. आणि आजची बोधकथा. चीनमधील एका साध्या कुटुंबात जन्मलेला एक मुलगा अभ्यासात अत्यंत सामान्य होता. तो कॉलेजच्या प्रवेश परीक्षेत तब्बल 3 वेळा नापास झाला. पदवी मिळाल्यानंतर त्याने नोकरीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली. त्याने तब्बल 30 वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी अर्ज केले, पण प्रत्येक ठिकाणाहून त्याला नकारच मिळाला. जेव्हा त्याच्या शहरात पहिल्यांदा KFC रेस्टॉरंट सुरू झालं तेव्हा नोकरीसाठी 24 जण गेले होते. त्यातील 23 जणांची निवड झाली, फक्त एकाच मुलाला नाकारण्यात आलं. तो मुलगा हाच होता. त्याने पोलिसात भरती होण्याचा प्रयत्न केला, तिथेही त्याला अपात्र ठरवण्यात आलं. कोणताही सामान्य माणूस एवढ्या अपयशानं खचून गेला असता आणि त्याने स्वतःचं आयुष्य संपवण्याचा विचार केला असता. पण त्या तरुणाने स्वतःला सांगितलं, आज जर मला कोणी घेत नसेल तर याचा अर्थ देवाने माझ्यासाठी काहीतरी खूप मोठं ठेवलेलं आहे. त्याने इंटरनेटचं महत्व ओळखलं, शून्यातून इंग्रजी शिकला, मित्रांकडून थोडे पैसे उसने घेतले आणि एका छोट्या खोलीतून कंपनी सुरू केली. आज जग त्यांना जॅक मा म्हणून ओळखते. ते नेहमी म्हणतात, आजचा दिवस कठीण आहे, उद्याचा दिवस आणखी कठीण असेल, पण परवा नक्कीच सोनेरी सकाळ असेल. तेव्हा श्रोते हो, आयुष्यात कधीही अशी वेळ आली जिथे सगळे मार्ग बंद वाटतील, तिथे एक पाऊल मागे या, डोळे मिटा आणि आपल्या आई वडिलांचा, मुलांचा किंवा जवळच्या मित्रांचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मनातलं ओझं कोणाशी तरी बोलून हलकं करा. मदत मागणं हा कमकुवतपणा नसतो तर ते जगण्याचं धैर्य असतं. आणि हो, आज आपल्या संपर्कातील अशा एका मित्राला सहज फोन करा ज्याच्याशी बरेच दिवस बोलणं झालेलं नाही. त्याला फक्त एवढंच विचारा, कसा आहेस मित्रा, मी तुझ्यासोबत आहे. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, आपल्या जगण्याच्या जिद्दीत आणि एकमेकांना दिलेल्या आधारामध्ये असते. जोपर्यंत तुमचे विचार सकारात्मक आहेत तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. तेव्हा आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया, पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्री राम समर्थ। रामापायी ठेवा मन, नाम घ्यावे रात्रंदिन। राम हा तारक मंत्र निराकार, जपा वारंवार हेची एक करा राम दृढ धरा, पुनरपी संसारा येणे नाही पुन्हा सांगितली मात, जानकीचा कांत आळवावा। पार्वती रमण जपे राम नाम, विषाचे दहन तिणे झाले। दीनदास म्हणे वाल्मीक तरला, पापी उद्धरीला अजामेळ। जयासी लागला राम नाम चाळा, आठवी गोपाळा सर्वकाळ। सर्वकाळ मती संतांचे संगती, जोडीला श्रीपती येणे पंथे। तिन्ही लोकी श्रेष्ठ राम नाम एक, धरुनी विवेक जपे सदा। हनुमंते केले लंकेसी उड्डाण, राम नाम ठाण हृदया माझी। दीनदास म्हणे वानर तरले, नामी कोटी कुळे उद्धरते। राम नामा विणे साधन हे जनी, बरळती प्राणी स्वप्ना माझी। स्वप्नींचा विचार तैसा हा संसार, सोडूनी असार राम ध्यावा। राम नाम ध्वनी उच्चारिता वाणी, पापाची ते धुनी होय तेणे। सिंधूचे मंथन रत्नांची ही खाण, तैसे हे साधन राम नाम। वेदांचे ही खंड, योगाचे ते बंड, त्याचे काळे तोंड दास म्हणे। मन हेची राम, देही आत्मा राम, जनी मेघ श्याम पाहे डोळा। पाहुनी या डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम। नारायण नामे प्रल्हाद तरला, अजामिळ झाला एक रूप। एक रूप झाले वसिष्ठ महामुनी, तया चाप पाणी वश झाला। दीनदास म्हणे स्मरे रघुनाथा, संसाराची चिंता त्यासी नसे। जनी जनार्दन रामाचे चिंतन, सत्याची ही खाण राम नाम। गायीचे रक्षण भूतदया जाण, अतिथीसी अन्न घाला तुम्ही। संताचा संग विषयाचा त्याग, रामनामी दंग होऊन या राहे। राम कृष्ण हरी एकची स्वरूप, अवताराची लीला वेगळाली। दीनदास सांगे लावून या ध्यान, तुम्ही आत्मज्ञान जतन करा। यत्न परोपरी साधनाचे भरी, आवळे घेता करी तैसे होय म्हणून करा त्याग, साधावा तो योग राम नामे। राम नामी आस ठेवून या खास, वृथा न जाय श्वास ऐसे करा तुम्ही संसारी असता, वाया आणिक पंथा जाऊ नका। दीनदासाचे बोल मानू नका फूल, भक्तवत्सल राम हृदय धरा। मनाची या मागे जाऊ नका तुम्ही, येतो आता आम्ही कृपा करा। शेवटची विनवणी ऐका तुम्ही कानी, संसार जाचणी पडू नका। राम पाठ तुम्हा सांगितला आज, आणिकांचे काज नाही आता। नित्य पाठ करी माणगंगा तिरी, होसी अधिकारी मोक्षाचा तू। ब्रह्म चैतन्य नाम सद्गुरुचे कृपे, दीनदास जपे राम सदा। आजचे बोधवचन। मनी धरा राम, हाती धरा काम, वाऊगाची श्रम करू नका। जानकी जीवन स्मरण।

69 बा तथागता माणूस माणूस हा मानवी संस्कारांनी परिपूर्ण असला पाहिजे. त्यासाठी प्रज्ञावान माणसाला शील संवर्धनातून तू दाखविलास आर्य अष्टांगिक मार्ग. या मार्गाने चालल्यावर माणूस फक्त मानवी अवयवाने माणूस ठरत नाही, तर तो त्याच्या संपूर्ण विवेकी आचरणासह माणूस ठरत जातो नीतिमान आचरणाचा. हे नीतिमान आचरण असते अतिमहत्वाचे. चतुष्पाद प्राण्यापासून आचरणाने विभक्त करण्यासाठी माणसाची ओळख असावी म्हणून दुसऱ्याचे दुःख जाणणारा, चांगल्या गोष्टीसाठी कार्यासाठी सुखोपभोगांचा त्याग करणारा नीतिमान माणूस संस्कृतीचे संवर्धन करतो. तो कोणत्याही भेदाभेदात अडकत नाही. त्याच्यासाठी विश्वकल्याणाच्या दिशा हीच मानवी संस्कृतीची आशा. तो मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये इच्छाशक्तीला महत्व आहे. आर्य अष्टांगिक मार्गातील पहिला मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी होय. सम्यक दृष्टी म्हणजे अविद्येचा विनाश. सम्यक दृष्टी म्हणजे मिथ्या दृष्टीची विरुद्ध बाजू होय. अविद्येचा विनाश सम्यक दृष्टी करते म्हणजे नेमके काय? म्हणजेच अविद्या कशाला म्हणावी? मनुष्याला दुःखाचे अस्तित्व तसेच दुःख निरोधाचा उपाय ही उदात्त सत्य न समजणे म्हणजेच अविद्या होय. हेतूच आहे सम्यक दृष्टीचा असा की समजले पाहिजे माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ आणि सोडून द्यावा त्याने मिथ्या विश्वास. शास्त्रांच्या पावित्र्यावरील अद्भुत कल्पनांचा त्याग करावा त्याने सम्यक दृष्टी पुष्ट होण्याकरिता. होऊ शकते कोणतीही गोष्ट निसर्ग नियमाविरुद्ध हे मानता कामा नये सम्यक दृष्टीच्या माणसाने. असेल ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार ते असतात योग्य, परंतु काल्पनिक अनुमाने आहेत त्याज्य सम्यक दृष्टीसाठी. ज्याला करता येत नाही अविद्येचा विनाश, त्याच्यामध्ये नाही स्थिर होऊ शकत सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टीशिवाय माणूस म्हणजे अंधार कोठडीतील कैदी संभाळावा. सम्यक दृष्टीशिवाय माणूस म्हणजे आकलन शक्तीचा अभाव होय. तेव्हा सम्यक दृष्टी विकसित करण्यासाठी इच्छाशक्ती असावी आणि द्यावी गती त्याने इच्छाशक्तीला. म्हणजे गळू लागतील बंधने आणि होऊ लागेल तो बंधमुक्त. पडू लागतील त्याची पावले स्वातंत्र्याकडे सम्यक दृष्टीकडील प्रवासाने. म्हणून मन नसावे बंधनात, मन वळावे योग्य दिशेला, तर होऊ लागतो माणूस बंधमुक्त आणि कळू लागतो त्याला सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश. अन्यथा अंधार कोठडीत पडलेला कैदी हा आंधळ्या माणसासारखा असतो सम्यक दृष्टी नसल्यामुळे. सम्यक दृष्टीला आकळते दुःख सत्य, दुःख समुदाय सत्य, दुःख निरोध सत्य आणि दुःख निरोधाचा मार्ग. अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, स्पर्श, वेदना, तृष्णा, उपादान, भव, जाती, जरा अशी चिकित्सा उभारते सम्यक दृष्टीमध्ये आणि ज्ञान जाणीवांच्या पायऱ्या सक्षम

0: रेडिओ मनभावन 90.8 FM प्रस्तुत योगसूत्र विवेचनमाला अध्यात्म मनशांती आणि जीवनदर्शन यांचा सुरेख संगम श्रीमद भगवत गीतेच्या संदर्भातून पातंजल योगदर्शनाचा सखोल प्रवास पातंजल योगदर्शन अर्थात मनाचे शास्त्र या प्राध्यापक भगवत भरंबे लिखित ग्रंथाचं क्रमशः वाचन वाचक स्वर योगाचार्य डॉक्टर देवानंद सोनार संचालक सोहम योग अँड नॅचरोपॅथी केसी सोसायटी संचलित मूजजेठा महाविद्यालय जळगाव ऐकायला विसरू नका 1 जानेवारी 2026 पासून दररोज सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दुपारी 4 वाजता योगसूत्र विवेचन माला आपल्या रेडिओ मनभावन 90.8 FM वर ऑलवेज हार्ट टचिंग
1: नमस्कार श्रोते हो आपण ट्यून केले आपल्या आवडत्या रेडिओ स्टेशन मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग मी तुमची गौरी आणि माझ्यासोबत आहे आज माझी खास मैत्रीण आणि सहकारी वेदा आणि आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत ना तो विषय घेतला की मन अगदी सहज गावाकडच्या वातावरणात जाऊन पोहोचतं डोळ्यासमोर हिरवीगार शेती दिसते पावसाने भिजलेल्या मातीचा सुगंध जाणवतो घराघरात सणाची लगबग सुरू झालेली दिसते आणि कानावर येतो तो बैलाच्या गळ्यातल्या घुंगरूवांचा मंजूळ आवाज
2: अगदी खरं गौरी आणि पोळा म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी येतात ते सुंदर सजवलेले बैल त्यांच्या शिंगांना दिलेला रंग अंगावर काढलेली नक्षी गळ्यातल्या घुंगरांच्या माळा आणि त्यांना पाहण्यासाठी गावात जमलेली माणसं हे सगळं इतकं सुंदर असतं की काही क्षण आपण त्या वातावरणात राहूनच जातो पण खरं सांगायचं तर या सगळ्या दृश्यामागे केवळ उत्सव नाही तर एक अतिशय भावनिक आणि अर्थपूर्ण नातं दडलेलं आहे
1: आणि ते नातं आहे शेतकरी आणि त्याच्या साथीदाराचं बैलाचं कारण पोळा हा केवळ एक सण नाहीये तो वर्षभर शेतकऱ्यासोबत कष्ट करणाऱ्या त्या जीवाप्रती प्रेम आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक दिवस आहे ज्या बैलाच्या मदतीने शेताची अनेक कामं केली जात होती ज्याच्यासोबत शेतकरी उन्हात पावसात काम करत होता त्याच्यासाठी वर्षातून एक दिवस अगदी खास ठेवण्याची ही परंपरा आहे
2: आणि म्हणूनच आजच्या आपल्या गप्पा फक्त पोळ्याला काय करतात एवढ्या पुरत्या राहणार नाहीत आपण पोळ्याची परंपरा त्यामागची भावना शेतकऱ्याच्या आयुष्यात बैलाचं स्थान पोळ्याच्या दिवसाची तयारी पूजा नैवेद्य बालपोळा गावातलं वातावरण बदलती शेती आणि आजच्या काळात हा सण साजरा करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात या सगळ्या गोष्टी अगदी निवांत गप्पांमध्ये समजून घेणार आहोत
1: तर वेदा सगळ्यात आधी अगदी साध्या शब्दात विचारायचं झालं तर पोळा म्हणजे काय ग कारण आपल्यापैकी अनेकांना पोळा माहिती आहे आपण त्याचे फोटो पाहिले आहेत शुभेच्छाही दिल्या आहेत पण या सणामागची खरी भावना कदाचित प्रत्येकालाच माहिती असेल असं नाहीये
2: तुला सांगू का गौरी पोळा हा महाराष्ट्राच्या कृषी आणि ग्रामीण संस्कृतीशी अतिशय घट्ट जोडलेला सण आहे शेतीच्या कामांमध्ये बैलाचं महत्व मोठं होतं आणि अनेक ठिकाणी आजही आहे त्यामुळे वर्षभर शेतीच्या कामात मेहनत करणाऱ्या बैलांना त्या दिवशी विश्रांती दिली जाते त्यांना स्वच्छ केलं जातं सजवलं जातं त्यांची पूजा केली जाते आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली जाते म्हणजेच हा दिवस त्यांच्या श्रमांचा सन्मान करण्याचा दिवस आहे
1: किती साधी पण किती सुंदर कल्पना आहे ना वर्षभर आपल्या सोबत काम करणाऱ्या जीवासाठी एक दिवस राखून ठेवायचा आणि त्या दिवशी त्याचं कौतुक करायचं खर तर आपल्या रोजच्या आयुष्यातही ही भावना किती महत्वाची आहे आपण ज्या ज्या व्यक्ती किंवा जीवांच्या मदतीने आपलं आयुष्य पुढे नेत असतो त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहणं ही एक मोठी गोष्ट आहे
2: हो आणि पोळ्याची हीच भावना मला सगळ्यात जास्त भावते कारण हा सण आपल्याला सांगतो की मेहनत करणाऱ्याचा सन्मान केला पाहिजे शेतकरी स्वतः मेहनत करतो आणि त्याच्यासोबत त्याचा बैलही शेतीच्या कामात योगदान देतो त्यामुळे पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करणं म्हणजे एका अर्थाने त्या संपूर्ण श्रम संस्कृतीला सलाम करणं आहे
1: वेदा पूर्वीच्या काळात बैलाचं शेतीमध्ये नेमकं किती महत्व होतं हे आपण थोडं समजून घेतलं पाहिजे आज आपल्याला ट्रॅक्टर आधुनिक यंत्र वेगवेगळ्या शेतीच्या सुविधा सहज दिसतात पण ही परिस्थिती पूर्वी नव्हती ज्या काळात शेतकऱ्याच्या शेतीच्या कामाचा मोठा आधार हा फक्त बैलच होता
2: अगदी बरोबर शेत नांगरण्यापासून अनेक प्रकारच्या शेतीच्या कामांमध्ये बैलाची मदत घेतली जायची शेतकरी आणि बैल दिवसेंदिवस एकत्र काम करत असल्यामुळे त्यांच्यात एक वेगळाच जिव्हाळा निर्माण व्हायचा त्यामुळे बैल हा फक्त शेतीसाठी वापरला जाणारा प्राणी नव्हता तो त्या कुटुंबाचा आणि त्या शेताचा एक महत्वाचा भाग असायचा
1: आणि म्हणूनच गावाकडच्या जुन्या पिढीकडून पोळ्याच्या आठवणी ऐकल्या की त्यात बैलांविषयी खूप प्रेमाने बोललं जातं कोणी सांगतं आमचा बैल असा होता कोणी सांगतं त्याचं नाव असं होतं तर कोणी त्याच्या स्वभावाच्या गोष्टी सांगतं म्हणजे त्याच्याशी केवळ कामाचं नाही तर आठवणींचंही नातं असतं
2: हो आणि हेच नातं पोळ्याच्या दिवशी अधिक स्पष्ट दिसतं शेतकरी आपल्या बैलाला सजवतो, त्याची पूजा करतो, त्याच्याकडे प्रेमाने पाहतो, त्याचं कौतुक करतो. वर्षभर ज्याला आपण कामात पाहतो त्याच्याकडे त्या दिवशी जरा वेगळ्या नजरेने पाहण्याची संधी मिळते.
1: आणि पोळ्याची तयारी म्हणाल तर ती फक्त पोळ्याच्या दिवशीच सुरू होते सकाळी असं नाहीये. त्या आधीपासूनच घरात आणि कोठ्यात लगबग सुरू होते. बैलांना स्वच्छ अंघोळ घालणे, त्यांची निगा राखणे, सजावटीच्या वस्तू तयार ठेवणे आणि घरात सणासाठी लागणारी तयारी करणं, या सगळ्याच गोष्टी सुरू असतात.
2: आणि बैलांची सजावट तर बघण्यासारखी असते. शिंगांना रंग दिला जातो, त्यांच्या अंगावर सुंदर नक्षी काढली जाते, गळ्यात घुंगरू किंवा सजावटीच्या माळा घातल्या जातात. काही ठिकाणी त्यांच्या पाठीवर किंवा कपाळावर पारंपरिक पद्धतीने सजावट केली जाते. प्रत्येक भागाची पद्धत वेगळी असू शकते, पण प्रत्येक ठिकाणी त्या सजावटीत प्रेम दिसत.
1: हो, आणि मला वाटतं या सजावटीमध्ये केवळ सौंदर्य नसतं, त्यात आजचा दिवस हा फक्त तुझ्यासाठी आहे ही भावना असते. जसं आपण एखाद्या माणसाचा वाढदिवस आला की त्याच्यासाठी नवीन कपडे घेतो, घर सजवतो, त्याला खास वाटेल असं काहीतरी करतो, तसंच पोळ्याच्या दिवशी बैलालाही विशेष मान दिला जातो.
2: पण आजच्या काळात सजावट करताना आपण थोडं अधिक संवेदनशील असणं गरजेचं आहे. रंग, सजावटीच्या वस्तू किंवा घुंगरू वापरताना त्यांना त्रास होणार नाही, त्यांच्या त्वचेला किंवा डोळ्यांना इजा होणार नाही, त्यांना अनावश्यक ताण येणार नाही, याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे.
1: आणि मग येतो पोळ्याचा मुख्य दिवस. बैलांना स्वच्छ करून आणि सजवून त्यांची पूजा केली जाते. त्यांच्या कपाळावर हळद कुंकू लावलं जातं, औक्षण केलं जातं आणि कुटुंबाच्या परंपरेनुसार विविध धार्मिक विधीही केल्या जातात.
2: हो, आणि पूजा करताना शेतकऱ्याच्या मनात केवळ धार्मिक भावना नसते, त्यात वर्षभराच्या सहवासाची आठवणही असते. तुझ्यामुळे माझ्या शेतीच्या कामाला मदत झाली, माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाहात तुझा वाटा आहे, अशी एका मनापासूनची भावना त्या पूजेमागे असते.
1: आणि पूजेनंतर नैवेद्याचा भागही येतो. घरच्या परंपरेनुसार गोड पदार्थ किंवा इतर पदार्थ केले जातात. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोळ्याच्या जेवणात आणि नैवेद्यात विविधता दिसते.
2: आणि गंमत अशी की सणाच्या दिवशी स्वयंपाक घरातही एक वेगळीच लगबग असते. कुणी पुरणपोळी करतय, कुणी भाजी करतय, कुणी भाकरी थापतय, कुणी पूजा साहित्य तयार करतय, सगळं घर एकत्र काम करतं आणि त्यामुळे सणाचा आनंद अजून वाढतो.
1: आणि आपण एक अतिशय गोड परंपरा सांगितल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही, बालपोळा. लहान मुलांसाठी पोळ्याचा हा भाग विशेष आकर्षणाचा असतो.
2: हो, मुलांना मातीचे किंवा लाकडी पै दिले जातात, ते त्यांना सजवतात, त्यांची पूजा करतात, छोट्याशा जगात पोळा साजरा करतात. पण खरं सांगायचं तर मला वाटतं बैलपोळ्याचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की मुलांना या निमित्त आपल्या ग्रामीण जीवनाची आणि शेतीची संस्कृतीची ओळख होते.
1: अगदी. आज अनेक मुलं शहरात वाढतात, त्यांना बैल शेतात नेमकं काय काम करतो, शेतकरी त्याच्यावर किती अवलंबून असतो किंवा ग्रामीण जीवन कसं असतं हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळेलच असं नाही. अशा वेळी बालपोळ्यासारखा परंपरा त्यांना त्या जगाशी जोडण्याचं काम करतात.
2: आणि त्यामुळेच परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. आपण मुलांना फक्त आज पोळा आहे असं सांगण्यापेक्षा हा सण का साजरा करतो, शेतकऱ्याच्या आयुष्यात बैलाचं महत्व काय आणि आपण प्राण्यांशी कसे प्रेमाने वागले पाहिजे हे सांगितलं तर सणाचा अर्थ त्यांच्यासाठी आणखी सुंदर होईल.
1: आणि वेदा, पोळ्याच्या दिवशी गावातलं वातावरण काहीतरी वेगळंच असतं. घराघरात तयारी, रस्त्यावरची लगबग, सजवलेले बैल आणि त्यांना पाहण्यासाठी उत्सुक असलेली मुलं, या सगळ्यांमुळे गावात एक सामूहिक आनंद निर्माण होतो.
2: हो गौरी, आणि काही ठिकाणी बैलांना घेऊन मिरवणूक किंवा सामूहिक कार्यक्रमही आयोजित केले जातात. प्रत्येक गावात परंपरा वेगवेगळ्या असतात, त्यामुळे पोळ्याचं स्वरूपही थोडं बदलतं. कुठे सजावटीला अधिक महत्व असतं, कुठे सामूहिक पूजेला, तर कुठे गावातील सांस्कृतिक कार्यक्रमांना.
1: आणि मला वाटतं याच विविधतेमुळे महाराष्ट्राची संस्कृती इतकी समृद्ध आहे. एकच सण पण त्याच्या साजरी करण्याच्या कितीतरी पद्धती, कुठे वेगळी परंपरा, कुठे वेगळा नैवेद्य, कुठे वेगळं वातावरण, पण सगळ्यांच्या मनातील भावना मात्र सारखीच.
2: हो, आपल्या साथीदाराचा सन्मान आणि आपल्या शेतीशी असलेलं नातं जपणं.
1: पण आता एक महत्वाचा प्रश्न, आज शेतीमध्ये ट्रॅक्टर, आधुनिक यंत्र सामग्री मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, त्यामुळे अनेक ठिकाणी बैलांवरचं शेतीचं अवलंबित्व पूर्वीपेक्षा कमी झालं आहे. पण

0: विरोधात असण्याची गरज नाहीये.
1: अगदी नाही, आपण आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारू शकतो आणि त्याचवेळी आपल्या परंपरांचा अर्थही जपू शकतो. पोळा आपल्याला बैलांच्या योगदानाची आठवण करून देतो, शेतकऱ्याच्या कष्टांचा सन्मान करायला शिकवतो आणि शेतीशी असलेलं आपलं नातं पुन्हा एकदा जाणवून देतो.
0: आणि शहरात राहणाऱ्या लोकांनीही या सणाकडून काहीतरी घ्यायला हवं. आपल्याला आपल्या ताटात जे अन्न येतं त्यामागे किती लोकांची मेहनत आहे, किती निसर्ग शक्ती काम करते आणि किती मोठा प्रवास असतो त्याची जाणीव ठेवणं ही देखील पोळ्याची शिकवण असू शकते.
1: गौरी, जर मला पोळ्याची संपूर्ण भावना एका शब्दात सांगायची झाली ना तर मी म्हणेन कृतज्ञता. कारण हा सण आपल्याला थांबून मागे पाहायला शिकवतो, वर्षभर आपल्यासाठी काम करणाऱ्या जीवाची आठवण करून देतो आणि त्याच्या योगदानाबद्दल धन्यवाद म्हणायला शिकवतो.
0: आणि मला त्यात आणखी एक शब्द जोडायचा आहे, सन्मान. श्रमाचा सन्मान, शेतकऱ्याचा सन्मान, पशुधनाचा सन्मान आणि निसर्गाचा सन्मान. कारण अन्न निर्माण करणाऱ्या प्रत्येक हातामागे, प्रत्येक जीवामागे आपल्याला जगवण्याची एक मोठी भूमिका असते.
1: हो, आणि सण साजरा करताना ही भावना आपल्या वागण्यातही दिसायला हवी. प्राण्यांना सजवताना त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेणं, त्यांना घाबरवणारे मोठे आवाज टाळणं, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं, या सगळ्या छोट्या गोष्टी म्हणजे सणाचा खरा आदर आहे.
0: कारण शेवटी सण हा आनंदासाठी असतो. आपल्या आनंदासाठी दुसऱ्या जीवाला त्रास होऊ नये ही जाणीव ठेवली तरच त्या सणाचं सौंदर्य आणखी येतं.
1: आजची पिढी सोशल मीडियावर सण साजरे करते, फोटो काढते, शुभेच्छा देते, स्टेटस ठेवते, हे सगळं साहजिक आहे. पण त्यासोबत त्या सणामागची कथा, त्यामागची संस्कृती, त्यामागची भावना जर आपण जाणून घेतली तर त्या एका फोटोला किंवा शुभेच्छेला खरा अर्थ ठरतो.
0: अगदी, पोळ्याचा फोटो पोस्ट करणं छानच आहे, पण त्या फोटोसोबत जर आपण हा शेतकऱ्याचा साथीदाराचा सण आहे, या दिवशी त्यांच्या श्रमाचा सन्मान केला जातो हेही जर सांगितलं तर कदाचित एखाद्या व्यक्तीला त्या सणाबद्दल नवीन माहिती मिळेल.
1: आणि म्हणूनच परंपरा जिवंत ठेवण्याचा सगळ्यात सुंदर मार्ग म्हणजे ती पुढच्या पिढीला समजावून सांगणं. केवळ असं करायचं असतं म्हणून नाही, तर हे का करायचं असतं हे सांगणं.
0: हो, कारण समजलं की परंपरा ओझ वाटत नाही, ती आपली ओळख बनते.
1: आज पोळ्याच्या निमित्ताने आपण बैलांबद्दल खूप बोललो, पण त्यांच्यासोबत आपण शेतकऱ्यालाही विसरू शकत नाही. कारण या संपूर्ण कृषी व्यवस्थेच्या केंद्रस्थानी असतो तो शेतकरी, जो निसर्गाच्या अनिश्चिततेशी सामना करत, मेहनत करत आणि अनेक अडचणी पार करत आपल्या सगळ्यांसाठी अन्न पिकवतो.
0: हो वेदा, पाऊस कधी जास्त होतो, कधी कमी होतो, बाजारभावही बदलतात, हवामान बदलतं, अनेक संकटं येतात, तरीही शेतकरी पुन्हा शेतात उभा राहतो. म्हणून पोळा हा केवळ बैलांच्या श्रमांचा सन्मान नाही, तर त्या श्रमांसोबत उभ्या असलेल्या शेतकऱ्याच्या जिद्दीचाही सन्मान आहे.
1: आणि कदाचित म्हणूनच पोळ्याच्या दिवशी आपण आपल्या ताटातलं अन्न थोड्या वेगळ्या नजरेने पाहायला हवं. ही भाकरी, हा भात, ही भाजी, हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचण्यामागे कुणाचं तरी कष्टाचं आयुष्य आहे याची आठवण ठेवायला हवी.
0: अगदी, आणि त्या आठवणीला जर आपण कृतीची जोड ठेवली तर अन्न वाया न घालवणं, शेतकऱ्याचा आदर करणं, प्राण्यांशी संवेदनशीलतेने वागणं आणि आपल्या परंपरेचा अर्थ समजून घेणं, तर पोळ्याचा संदेश खऱ्या अर्थाने आपल्या रोजच्या आयुष्यात उतरतो. वेदा, खरं सांगायचं तर आज इतका वेळ पोळ्याबद्दल बोलल्यानंतर मला वाटतं आपण सुरुवातीला म्हटलं होतं ना, पोळा म्हणजे फक्त बैलाचा सण नाही, ते आता अजून स्पष्ट झालेलं आहे. हा सण आहे मातीचा, शेतीचा, शेतकऱ्याचा, पशुधनाचा आणि माणूस व निसर्ग यांच्यातल्या त्या अतूट नात्याचा.
1: हो गौरी, आणि या सगळ्या गप्पांमधून एक गोष्ट पुन्हा पुन्हा जाणवते, आपली संस्कृती किती साध्या गोष्टींमध्ये किती मोठा अर्थ दडवून ठेवते. एका बैलाला सजवणं, त्याची पूजा करणं आणि त्याला प्रेमाने पाहणं, या छोट्या वाटणाऱ्या कृतीमागे वर्षभराच्या कष्टांची जाणीव आणि त्याबद्दलची कृतज्ञता दडलेली आहे.
0: म्हणून या पोळ्याला फक्त शुभेच्छा देऊ नका, तर त्या शुभेच्छांमागची भावना मनात ठेवा. आपल्या शेतकऱ्याला सलाम करा, मेहनतीचा आदर करा, प्राण्यांशी प्रेमाने वागा आणि आपल्या मुलांना या सुंदर परंपरांची गोष्ट नक्की सांगा.
1: कारण एखादी परंपरा तेव्हाच खऱ्या अर्थाने जिवंत राहते जेव्हा तिच्या मागची भावना एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. पोळ्याच्या निमित्ताने आपण आपल्या मुलांना सांगूया की शेती म्हणजे फक्त शेतात उभं असलेलं पीक नाही, त्यामागे माती आहे, पाऊस आहे, शेतकऱ्याचा घाम आहे आणि अनेक जीवांची साथ आहे.
0: आणि त्या सगळ्या साथीला मनापासून धन्यवाद म्हणण्याचा हा सुंदर दिवस म्हणजे पोळा.
1: ज्या बैलांनी आपल्या शेतकऱ्याच्या आयुष्यात वर्षानुवर्ष साथ दिली त्यांच्या श्रमांना मनापासून सलाम.
0: ज्या शेतकऱ्याच्या कष्टामुळे आपल्या घरात अन्नाचा घास पोहोचतोय

0: अन्नदात्याला मनापासून सलाम.
1: आणि आपल्या मातीशी, आपल्या संस्कृतीशी, आपल्या परंपरेशी जोडून ठेवणाऱ्या सुंदर सणाला मनापासून सलाम.
0: मी गौरी
1: आणि मी वेदा
0: तुमच्याशी अशाच सुंदर गप्पा पुन्हा घेऊन येऊयात नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह.
1: तोपर्यंत आपल्या मातीवर प्रेम करा, आपल्या शेतकऱ्याचा आदर करा, प्रत्येक जीवाकडे माणुसकीने पहा
0: आणि हो,
1: आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आणि त्यांच्या कष्टकरी साथीदारांना पोळ्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा.
0: आणि तोपर्यंत मी आरजे गौरी,
1: मी आरजे वेदा
0: पुन्हा भेटूया नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. आणि तोपर्यंत
1: ऐकत रहा रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट.

0: मी कोर्टात दिलेली दुसरी जबानी कोर्टवाल्यांनी खरी धरली नाही. पहिल्या दिवसाच्या जबानीलाच महत्व देऊन आणि सत्य मानून आमच्या वडिलांना सक्त मजुरीची शिक्षा झाली. प्रथम बीडच्या जेलमध्ये आणि तिथून औरंगाबादच्या जेलमध्ये त्यांची रवानगी झाली. पक्की कैद. आता 20 वर्ष बाहेर येण्याचं नाव नाही. आई मरून गेली, छोटी मुन्नी ही गेली. 2-3 महिने झाले असतील तिला जाऊन कि एक दिवस सकाळीच अचानक 2 खाकीधारी पोलीस वाड्यावर हजर झाले. त्यांना पाहून आम्हा पोरांना भीती वाटली. आम्ही तिघही एकमेकांचा जीव मुठीत धरून बसलो. कानात जीव ओतून बाहेरून काही ऐकायला मिळतं का ते वाट पाहू लागलो. पोलीस म्हणाले,
1: साहेबराव जाधवाची पोरं कुठं आहेत? आम्ही त्यांना घेऊन जायला आलो. ते का कशा पाई?
0: आप्पांनी विचारलं.
1: त्या पोरांच्या बापाची इच्छा आहे की त्यांना शहरामध्ये बोर्डिंगात ठेवावं. अनवरच्या साहेबाचा बी आदेश आहे. हे बघा त्यांचं पत्र. चला ये ना कलावसा, उद्या सांज पावतं आम्हाला तिथं पोहोचलं पाहिजे.
0: आम्ही तिघेही एकमेकांना अधिकच बिलकलो. माझा आनंद गगनात माविला. बस संपला, इथला वनवास संपला. आप्पांनी हाक मारायच्या आतच मी आमचे जे काही 1-2 कपडे होते ते एका पिशवीत कोंबले, हातपाय तोंड धुतलं. पोलीस अंगणातल्या झाडाच्या पारावर बसून चहा पित होते. तोवर आम्ही तिघं तयार होऊन बाहेरही आलो. आप्पांना भाऊंना वहिनींना शकीला जातो म्हणून सांगितलं. शकीला आम्ही जातो हे पाहून रडू कोसळलं. आमचा त्यांच्या घरातला वनवास संपला म्हणून की तिचा संपला नव्हता म्हणून? पण ती सारखी रडत होती. तिचं रडणं पाहून मलाही रडू आलं. नाही म्हटलं तरी दुःखाच्या अडचणीच्या क्षणांची ती साक्ष होती. दोन्ही वहिनी आणि भाऊंच्या चेहऱ्यावरून वाटत होतं की बरं झालं घरातली एक मोठी ब्याद गेली. आप्पांना थोडं आमच्याबद्दल वाटत होतं, पण नुसतं वाटून काही उपयोग नव्हता. ते घरातले मोठे असूनही सर्वेसर्वा भाऊच होता, त्यामुळे त्यांची मुखी मायाही आम्हाला काही वेळेला आधार वाटायची. क्षणभरच त्यांच्यासाठी मन गडबडलं, पण क्षणभरच. दुसऱ्या क्षणी आम्ही वाडा सोडून बाहेर आलो. एक वार उकिरड्यावरच्या मोठ्या झाडाखाली वळून बघितलं. ती त्या झाडाखालची जागा मनोमन आठवली. आज आमची मुन्नी असती तर आम्ही चौघे जण बरोबर असतो. पण आता आम्ही तिघे जण एकमेकांचे साथीदार होतो. गावातून पांदीतून शेतातून बरं चालत चालत पार गावाबाहेर आलो. शेताच्या बराच पुढे मोठा आमरस्ता होता. पोलीस बिचारे बरेच चांगले होते. आमच्याशी खूप मायेने आपुलकीने वागत होते. त्यांना आमची कीव आली होती की काय कोण जाणे, पण कुणीही कीव करावी अशीच त्यावेळी आमची सगळी परिस्थिती होती. त्या पोलिसांनी धावत्या ट्रकला हात करून थांबवलं. ड्रायव्हरच्या शेजारी अजून एक माणूस होता. ते 2 पोलीस आणि आम्ही तिघ ड्रायव्हरच्याच केबिनमध्ये बसलो. पोलिसांनी आम्हाला त्यांच्या मांडीवर बसून घेतलं होतं. बर्दापूर पर्यंत येऊन तिथून बसनी अंबाजोगाई आणि तिथून औरंगाबाद. बस धावत होती. दोन्ही भाऊ दोन्ही बाजूला बसून मी बाहेरची धावती झाडं बघत होते. पळणारे डोंगर, रस्ते, रस्त्यावरून जाणारी माणसं, वाहनं, सगळंच धावणार. माझं मनही त्या वेगानं धावणार होत. दोन्ही भाऊ विचारत,
2: ताई आपण कुठं चाललोत ग? आपण आपल्या अण्णाकडे चाललोत. अण्णा आपल्याला केव्हा भेटतील? ते कुठे आहेत? इतके दिवस झाले, कुठे गेले ग ते? मग आपण त्यांच्याकडे जाणार? ए ताई, कुठे आहेत ग अण्णा?
0: या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला माझ्याजवळ तरी नेमकी उत्तरं कुठे होती? फक्त एवढंच सांगत होते, आपण आपल्या अण्णाकडे चाललेलो आहोत. अंबाजोगाईला कुठल्याशा हॉटेलमध्ये पोलिसांनी आम्हाला जेवायला घातलं. पोट शांत झाली आणि आम्ही भरल्या पोटांनी वडिलांच्या भेटीच्या आशेच्या आनंदात बसमध्ये केव्हा झोपलो ते कळलंच नाही. जाग आली तेव्हा बरीच संध्याकाळ झाली होती. शहरात दिव्यांचा लखलखाट पाहून डोळे दिपून गेले होते. त्या दोन पोलिसांनी थेट पोलीस चौकीतच आम्हाला नेलं. तिथे त्यांनी काहीबाई लिहून घेतलं. आम्ही तिघेही धरून आणलेल्या मेंढरासारखे थरथरत होतो. त्या पोलीस चौकीत 10-12 पोलीस बंदुका हे वातावरण पाहून गर्भकळीत झालो होतो. आता हे लोक आपल्याला रात्रभर इथंच बसवतात की दुसरीकडे कुठे नेतात? त्यांनी थेट वडिलांकडेच न्यावं ही मनोमन इच्छा होती, पण त्यांनी शेजारीच असलेल्या एका मुस्लिम कुटुंबाकडे नेलं. तिथं प्यायला पाणी दिलं. एक बुरखा घेतलेली वयस्क बाई म्हणाली,
3: क्या रे, किसके बच्चे है ये? इनको कोई माँ बाप है कि नहीं?
0: पोलिसांनी सगळं सांगितलं.
3: या अल्लाह, इन बच्चों का भला कर, ये कैसा भड़काऊ बाप, बच्चों के माँ को मार डाला.
2: अरे अरे, कितने प्यारे बच्चे हैं,
3: इनकी ओर तो देखना था उसने, पर उस वक्त अकल का आ गई होगी, बेचारे बच्चे. अरे इन बच्चों को एक एक प्याला दूध तो लाओ.
0: आणि त्या मायाळू बाईनं आम्हाला जबरदस्तीनं एक एक प्याला दूध पाजलं. ती बाई, तिचं घर एकच खोली, पलीकडे शेळ्या कोंबड्या, खुपट वास, थुरकट कोंदट, अंधुक सकर. पण त्या बाईचं मन या सर्वांपेक्षा कितीतरी स्वच्छ आणि मोठं वाटलं. तिथून त्याच रात्री आम्ही रिमांड होम म्हणजे सर्टिफाईड स्कूल फॉर बॉईज मध्ये आलो. तिथे कर्वेसाहेब सुपरिटेंडेंट होते. त्यांनी आम्हाला जवळ घेतलं, अगोदर नीट चौकशी केली. लहान भावाला रमेशला खूप ताप होता. तिथे येताच त्याला एक दोन उलट्या सुद्धा झाल्या. ताबडतोब कर्वेसाहेबांनी त्याला दवाखान्यात हलवलं. आम्हाला स्वतःच्याच घरात झोपवलं. एकंदर सर्टिफाईड स्कूल म्हणजे काही ना काही छोटे मोठे अपराध केलेली किंवा अनाथ मुलं इथं आणून सोडली जातात. दुसऱ्या दिवशी उठून पाहिलं, 100-125 मुलं, सगळ्यांचे सारखेच कपडे, एकाच कापडाचे चिटाचे शर्ट आणि अर्ध्या चट्ट्या. सर्वांची मुंडणं केलेली. 5-6 वर्षापासून ते 10-12 वर्षापर्यंतची सगळी मुलं एका ओळीत बसून नाश्ता करत होती. तिथला स्टाफ बराच प्रेमळपणे त्यांच्याशी वागत होता. दुसऱ्या दिवशी सकाळीच 10-12 दरम्यान रमेशला दवाखान्यातून आणलं. आमची जेवणं वगैरे झाली आणि साहेबांनी एक पत्र तिथल्या शिपायाजवळ दिलं. त्यांनी त्याच्या सायकलीवरून मला आणि रमेशला शिशू सदन पदमपुरा इथं आणलं. श्रीराम रिमांड होम मध्येच राहिला. इथूनच आमच्या ताटातुटीला सुरुवात झाली. मधून मधून भेटत होतो, वडिलांच्या भेटीला बरोबर जात होतो. वडिलांच्या भेटीला जायचं म्हणजे आम्हाला इतका आनंद व्हायचा, इतका आनंद व्हायचा की अख्खा आभाळ खाली उतरून आल्याचं भास व्हायचा. त्या दिवशी तहान लागायची नाही, भूक लागायची नाही, अभ्यास व्हायचा नाही, कशा कशात लक्ष नसायचं. डोळ्यासमोर अण्णा दिसायचे, कृश झालेले, काळे ठिक्कर पडलेले, पिवळ्या पांढऱ्या पट्ट्यांचे कपडे घातलेले, डोक्यावरही पिवळीच टोपी, हातात एक दंडुका. ते बाकी कैद्यांचे मुख्य होते म्हणे, सगळ्यांवर देखरेख करणारे. अखेर कैदीच ते, पण इतर कैद्यांपेक्षा थोडासा जास्त मोकळेपणा त्यांना मिळे एवढंच. पोलीस पोलीस अधिकारी सगळे त्यांच्याशी चांगले वागत. सतत 5-6 वर्षांनंतर त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे त्यांना ही जागा मिळाली होती. पण त्या अगोदर ते सर्वसामान्य कैदी होते. पांढरे काळ्या रेघांचे कपडे घातलेले, अर्धी चड्डी अर्धा शर्ट, हातात बेड्या. पहिल्या प्रथम जेव्हा आम्ही भावंड त्यांना भेटायला गेलो त्यावेळी तो हर्सुलचा परिसर फार भयंकर वाटत होता. लांब लचक पांढऱ्या शुभ्र भिंती, त्याला छोटे छोटे झरोके, खिडक्याही नाहीत. एखादा भरभक्कम किल्ला असावा तशी त्याची बांधणी होती. आम्ही डांग्यातून जायचो, आमच्या एक अटेंडंट बाई आमच्या बरोबर असायच्या. हर्सुलचा लांबच लांब रस्ता. हर्सुलला जाताना डाव्या बाजूला जुना जेल आणि थोडं पुढं गेलं की नवा जेल. खूप मोठा दरवाजा, दरवाजात दोन बंदूकधारी पोलीस असायचे. टांगा एका झाडाखाली सोडायचा, एक तिसरा पोलीस विचारपूस करून मगच आत सोडायचा. आत गेल्यावर भला मोठा परिसर, उजव्या बाजूला बैठ्या 15-20 खोल्या जिथं पोलीस अधिकारी राहायचे. त्यांच्यासमोर पोलीस गस्त कार्यालय, सतत बंदूक हातात घेऊन उभे असलेले मस्जिदी टाईप कार्यालय. त्या कार्यालयाच्या पायऱ्या आणि जेलमध्ये प्रवेश करायचा. रस्ते समोरासमोर मिळालेले, आजूबाजूला प्रचंड मोठमोठी झाडं. त्या झाडांखाली बसून कैद्यांचे नातलग भेटीसाठी वाट बघायचे. कामावर असलेला पोलीस एकेका नातलगाचे नाव घ्यायचा, मगच त्याला आत जायला प्रवेश मिळे. त्या झाडाखाली बसून कित्येक तास भेटीची वाट पाहणं म्हणजे चातक पाणी पाण्यासाठी तडफडतं ना, तसं व्हायचं आमचं. मध्यवर्ती कारागृह औरंगाबाद असं कमानीवर लिहिलेला महाप्रचंड दरवाजा. एखाद्या किल्ल्याचं प्रवेशद्वार असल्याची आठवण करून देणारा. त्याही दरवाजात मोठमोठ्या बंदुका घेऊन उभे असलेले पोलीस, आत बाहेर ये जा करणारे पोलीस पोलीस अधिकारी. त्या अधिकाऱ्यांना फटाफट पाय आपटून सलाम ठोकणारे पोलीस. हे सगळं वातावरण आम्हा चिमुकल्यांना नवीन तर होतच, पण गुदमरून टाकणारं होतं. कावरं बावरं होऊन सगळीकडे डोळे भिरभिरत राहायचे. यात आपल्या अण्णा कुठेतरी दिसतील, पण त्या अजाण मनाला तिथल्या कठोर शिस्तीची परिस्थितीची जाणीव होती कुठे. छोटा बाबू म्हणायचा, हे ताई अण्णा कधी भेटतील ग, ही तर कुठं राहतात, पोलीस मामांनी त्यांना धरून ठेवले का. पण त्याच्या सगळ्या प्रश्नांना माझ्याजवळ तरी उत्तर कुठे होत. त्याच्यापेक्षा लहाना तर इतका लहान होता की त्याला यातलं काहीच समजत नव्हतं. कोर्टात जसे अमुक अमुक हाजीर हो म्हणतात, तसे एका पोलिसांनी मोठ्या आवाजात साहेबराव जयवंतराव जाधव नातेवाईक होशार रे, आणि आम्ही खडबडून जागे झाल्यासारखे तयार व्हायचो. तिघही मोठ्या गेट जवळ जात असो, त्या लोखंडी प्रचंड दरवाजाला एक छोटासा दिंडी दरवाजा होता, तिथून आम्हाला आत नेत असत. प्रवेश केलेल्या दरवाजापासून पार आतपर्यंत मोठी बराक, बराकीच्या शेवटच्या टोकाला पुन्हा दरवाजा. त्या दरवाजाच्या दिंडी दरवाज्यातून एक एक बाहेर येणारा कैदी. आम्हाला उजव्या बाजूच्या ओट्यावर बसवलं. आमच्या अण्णांना एक दोघं घेऊन आले. ऑफिसच्या बाजूने अण्णा पलीकडून आणि आम्ही अलीकडून. दोघांच्या मध्ये भरभक्कम लोखंडी जाळी. ते आम्हाला बघतात, डोळ्यातून थारा वाहतात. ते दुःखाश्रू होते की तब्बल 1-1.25 वर्षानंतर आपली बाळ भेटली म्हणून आनंदाश्रू होते माहित नाही. त्यांना बघून आम्ही नुसते रडतच होतो. आमचे डोळे पुसायला त्यांची बोट सुद्धा जाळीतून आमच्यापर्यंत येऊ शकत नव्हती. इतक्या दिवसानंतर आपली पोरं भेटली म्हणून ते पोटाशी घेऊ शकत नव्हते. ही असली कसली भेट, कसले हे कायदे कानून, जिथं चिमण पाखरांना बाप दिसत असूनही क्षणभर देखील कुशीत चिरता येत नव्हतं. आम्ही नुसते एकमेकांकडे पाहत होतो पण शब्द फुटत नव्हते. आमचा हा असहायपणा एका जेलरच्या लक्षात आला असावा, त्याच्याही काळजाला पाझर फुटला असावा. तो म्हणाला,
1: त्या पोरांना या बाजून घेऊन या.
0: आम्ही धावतच अण्णांकडे गेलो, त्यांना बिलकलो. कित्येक दिवसांनंतर वडिलांचा वात्सल्याचा हात अंगावरून फिरत होता. छोट्या रमेशला त्यांनी मांडीवर घेतलं. आम्ही दोघं दोन्ही बाजूला बसलो. वर्षभरात गावाकडे झालेली उलथापालथ सगळं सगळं सांगितलं. पारखी मुन्नी गेल्याचं त्यांनी ऐकलं होतं. मी सगळं सांगितल्यावर त्यांचं काळी सगळी विधीर्ण होऊन गेलं. आता काय करू शकणार होते ते आणि आम्ही तरी.
1: ठीक आहे, जे झालं ते झालं.
0: त्यांनी स्वतःचीच समजूत घालून घेतली.
3: आता तुम्हाला मी इथं आणून घेतलंय, एका अधिकाऱ्याकडे बोट दाखवून अण्णा म्हणाले. या साहेबाच्या प्रयत्नामुळेच हे झालं. हे पपोरांनो, तुम्ही आता खूप खूप शिकायचं, खूप मोठं व्हायचं, छान अभ्यास करून चांगलं नाव कमवायचं. माझा पांडुरंग तुमचं कल्याण करील.
0: त्यांचा पांडुरंगावर फार विश्वास होता. ते स्वतः पांडुरंग भक्त होते. त्यांनी लिहिलेल्या पत्रावर वरच्या बाजूला नेहमी पांडुरंग प्रसन्न असं लिहिलेलं असायचं. एवढं सगळं रामायण खडूनही त्याच्यावरची भक्ती श्रद्धा कमी झालेली नव्हती. त्यांनी आमच्यासाठी खारी खोबरं खडीसाखर आणलेली होती. दरवेळी त्यांना मिळालेली ते आमच्यासाठी जमवून ठेवत. ती आम्हालाही खूप आवडे. दुसऱ्या भेटीपर्यंत ती त्यांची आठवण काढून पुरवून पुरवून आम्ही खात असू. औरंगाबादमध्ये जोपर्यंत होतो तोपर्यंत महिना दोन महिन्याला आमच्या आणि त्यांच्या न चुकता भेटी होत होत्या. पण नंतर औरंगाबादहून माझी शिरूर आणि तिथून कोल्हापूरला रवानगी झाली. भेटी लांबत गेल्या, मग पत्राद्वारेच आमच्या भेटी होत. अण्णांचं हस्ताक्षरही खूप सुंदर मोत्यासारखं होतं. खूप छान पत्र लिहायचे ते. त्यामुळे आम्ही जरी दूर दूर होतो तरी अंतःकरणाने एकमेकांच्या खूप जवळ राहिलो. कोल्हापूरला गेल्यावर दोन तीन वर्ष भेट नाही, भावंडांचीही भेट नाही. वडिलांनी अर्ज विनंत्या केल्या. कोल्हापूरून माझी आणि कमल चव्हाणची बदली पैठणच्या मुलींच्या सर्टिफाईड स्कूलमध्ये केली. कमलचेही वडील औरंगाबाद जेलमध्येच होते, त्यामुळे पैठणहून आम्ही दोघी औरंगाबादहून रमेश आणि जालन्याहून श्रीराम एकत्र येणं भेटणं मुश्किल झालं. तरीही अधूनमधून भेटी होत राहिल्या. तेवढ्यावरच समाधान मानून घेऊ लागलो. कोल्हापूरला जे संस्कारक्षम वातावरण होतं, अभ्यासाचं वातावरण होतं, ते पैठणला मुळीच नव्हतं. अनेक प्रकारच्या मुली, मोठमोठ्या, काही शिकणाऱ्या काही न शिकणाऱ्या. त्यावेळच्या तिथल्या सुप्रिटेंडेंट शशिकला जाधव आपल्या कुटुंबियांसह जवळच्या स्क्वार्टर्समध्ये राहायच्या. त्या बाई माझा फार लाड करायच्या. मी पैठणच्या मुलींच्या शाळेत आतल्या नाथांच्या जवळच्या चौथ्या वर्गात शिकत होते. पैठणच्या वसतिगृहात त्या सगळ्यांची लाडकी होते. शाळेतही बाईंची लाडकी होते. त्या सुप्रिटेंडेंट म्हणायच्या, ये ग इंदू इकडे ये. घरी बोलवायच्या. त्यांचा मोठा मुलगा होता म्हणजे कॉलेजात जाणाऱ्या लाडांनी त्या त्याला बाळू म्हणायच्या. हे बाळू, बघितलंस का हिला? ही मोठी झाली ना की तुला ही बायकू करू बर का? किती छान आहे माझी सून. असं म्हणून मला जवळ घ्यायच्या, गोडधोड खायला द्यायच्या, खूप लाड करायच्या. मला त्यांचं तसं वागणं बिलकुल आवडायचं नाही. एकदा स्वतः त्या आमच्या वडिलांच्या भेटीला घेऊन गेल्या आणि चक्क वडिलांना सांगून टाकलं, हे पा जाधव, ही पोरगी आता माझी आहे बर का, मी हे जाधवच आहे. तेव्हा आज वसतिगृहातली पोरगी असली तरी उद्या मी तिला सून करून घेणार आहे, तुम्ही काही चिंता करू नका. आमचे वडील हात जोडून वाकून नम्र होऊन म्हणाले, बायसाहेब, पोरगी तुमचीच आहे, तुमच्या जवळ राहते, पण तिनं खूप शिकावं, खूप मोठं व्हावं असं मला वाटतं. सध्या तिचं शिक्षण तुमच्या आशीर्वादानं चाललंय. पांडुरंग तिला अभ्यासात बुद्धी देव, हेच त्याच्याजवळ मागणं, बाकी काही नको.

बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा. आम्ही जळगावकर अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर 18 वर्षाच्या आत व मुलगा असेल तर 21 वर्षाच्या आत आम्ही बालविवाह करणार नाही, बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही, तसेच बालविवाहास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही. बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे. बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूदसुद्धा आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही 1098 या अनुक्रमांकावर संपर्क साधू. या नंबरवर संपर्क साधणार

बोलताना ते बघ नाही, हे तर तुमच्या तोंडाचं आहे समजा, हे असं येतं म्हणजे हे तर आता असं केल्यामुळे आहे, पण नाही केलं ना तरी काल आलं मी म्हणजे ते नमस्कार श्रोते हो, एफएम बँड 90.8 मेगाहर्ट्ज आपण ट्यून केलं आहे आज ते बाजूला मी ठेवलेली दाखवतो तुम्हाला किंवा प्ले करायचं.